भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 46वा, दशक 3रा, समास 10वा, वैराग्य निरूपण। ज्याला त्रास व्हावा असं वाटतं त्याने विषयांचं चिंतन करीत जावं, विषय न मिळताच जीवाची तगमग होते, आनंदघन रामाला सोडून ज्याच्या मनामध्ये विषय चिंतन चालते त्या विषय सक्ताला समाधान कसे मिळणार, त्याला सुख असावे असे वाटते त्याने रघुनाथाचे भजन करण्यास लागावे, दुःखाचे मूळ असलेले स्वजन त्यागावे, जेथे वासना उफाळून येते तेथे अपाय आणि दुःख निर्माण होतात, म्हणून विषय वासना सोडणारा तो एकमेव सुखी असतो, विषयांपासून निर्माण होणारे सुख म्हणजे परमदुःख होय, आधी ते गोड वाटते तरी नंतर शोक निश्चित आहे, गळ गेला असता माशाला सुख वाटते पण ओढून घेतले असता घसा फाटतो, तसेच चारा पाहून हरिण सापळ्यात सापडतो, त्याप्रमाणे विषय सुखाची गोडी गोड वाटली तरी वाईट आहे, म्हणून रघुनाथाची आवड धरावी। हे ऐकून भाविकांनी विचारले, स्वामीजी असा उपाय सांगा की ज्याच्यामुळे आमचा यमलोक चुकेल, देवाचे वास्तव्य कुठे असते, तो आम्हाला कसा भेटेल, दुःखरूपी संसार कसा दूर होईल हे आम्हाला सांगावे, प्रत्यक्ष भगवंत प्राप्ती होऊन अवनती टळावी असा उपाय कृपामूर्ती स्वामीजी मददिनावर करावा। यावर स्वामी म्हणतात, एकचित्ताने भगवत भजन करावे त्यामुळे समाधान होईल, भगवत भजन कसे करावे, मन कुठे ठेवावे, भगवत भजनाचे लक्षण मला सांगावे, असे उदास चेहऱ्याने स्वामींची पावले धरून सद्गदित कंठाने नेत्रातून अश्रुपात होत असताना भक्ताने विचारले, शिष्याचे आनंद भक्ती पाहून सद्गुरु विरगळले, आता पुढील समासात स्वानंद प्राप्तीचा उपाय स्वामी सांगतील। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास दशम समाप्त, नवविधा भक्ती नाम चतुर्थ दशक, गणनाथांचा जय जयकार असो, तू विद्या वैभवामध्ये समर्थ आहेस, अध्यात्मविद्येचा परमार्थ आहे, तू मला बोलते कर, वेदांची जननी असलेल्या शारदेस नमन, तुझ्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात, मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते, आता सद्गुरूंचे स्मरण करूया, तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ ब्रह्मरूप आहे, त्याच्यामुळे ज्ञानविचार समजू लागतो, श्रोत्यांनी विचारले आहे भगवत भजन कसे करावे, म्हणून ग्रंथामध्ये मी निरूपण करीत आहे, श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे, नवविधा भक्ती कशी करावी याबाबत शास्त्रामध्ये जे सांगितले आहे ते ऐकून पावन व्हावे, आता मी नवविधा भजनाची माहिती देत आहे ती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी, हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ही प्रथम भक्ती असून ते ऐकत जावे, कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग योगमार्ग वैराग्यमार्ग याबाबतची माहिती, नाना व्रतांचा महिमा नाना तीर्थांचा महिमा ऐकत जावा, नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना पुनश्चरणे ऐकत जावी, दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कसे असतात ते ऐकावे, उष्णवास जलवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कसा असतो ते ऐकावे, जपी तपी तामस योगी नाना निग्रह हटयोगी शक्तीचे उपासक अघोर योगी कसे असतात ते ऐकावे, नाना मुद्रा नाना आसने नाना चिन्हे बिंदू त्रिकोण इत्यादी चिन्हे शरीरातील विविध चक्रे ज्ञाने तत्त्वज्ञाने कशी असतात ते ऐकावे, नाना पिंडज्ञान तत्त्वज्ञान ऐकावे, नाना भूगोलांची रचना नाना सृष्टीची रचना कशी असते ते ऐकावी, चंद्र सूर्य तारा मंडळ ग्रहमंडळ मेघमंडळ 21 स्वर्ग सप्तपातळे कशी असतात ते ऐकावे, अशी ही भक्तीची श्रवणभक्तीची माहिती समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत, याची पुढील माहिती ऐकूया पुढील भागात, धन्यवाद। राम राम राम भजो राम भजो।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. श्रोते हो, 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेलं हे निरूपण आहे. खरं पाहिलं म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळंच, कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचं आहे. त्याचं महात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम. ते घेतल्यानं तो आपलाच होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. देव, भक्त आणि नाम. जिथं देव असेल तिथं भक्त आणि नाम असतं, आणि जिथे भक्त असतो तिथं नाम आणि देव असतो. तुम्ही लोकांनी सेवा फार केली, खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवेल अशा रीतीनं उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असं काही मागा की पुन्हा काही हवंसं वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितलं तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात. तर आता त्याच्याजवळ, देवा माझं समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे, हेच मागणं मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, भगवंता मी असा आहे, यात सुधारणा होणं माझ्या हाती नाही. रामा, मी तुझं नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन. स्त्रियांनी एकच करावं, पती देवासमान मानून देहानं त्याचं व्हावं आणि मनानं देवाचं व्हावं. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठंही गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधीरहित राहण्याचं साधन म्हणजे उपाधीरहित असलेलं भगवंताचं नाम सतत घेणं. नाम घेतल्यानं श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतो ना, त्याचप्रमाणे नाम घेतल्यानं श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळं देवाला तुम्हाला भेटावंच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा, देव तुम्हाला खात्रीनं भेटेल याबद्दल शंका बाळगू नका. परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणानं हाक मारतो तितक्या आपलेपणानं देवाला हाक मारा. आणि आत्तापर्यंत जितक्या आवडीनं भगवंताचं नाम घेतलं तितक्याच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आवडीनं आणि निष्ठेनं ते घ्या. अंतःकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावं. असं नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीवच राहणार नाही, तो आनंदात राहील. मला खात्री आहे राम त्याचं कल्याण करील. नामात शेवटचा श्वास जाण्याकरता आत्तापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरजीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत अंतरंग ह्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तर आता श्रावण संपत आलेला आहे आणि श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या, ज्याला आपण पोळ्याची अमावस्या असं सुद्धा म्हणतो, तर त्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं होतं एका लेखाच्या स्वरूपामध्ये, जो लेख मागच्या वर्षी एका ई पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला होता. तेव्हा ऐकूया अतीत कोड या लेखाचं अभिवाचन. श्रावण हा सगळ्यात जास्त सण असलेला महिना, त्याची सांगता होते ती बैलपोळ्याने. देवाधिकांसोबतच निसर्गाची आणि पशूंची देखील पूजा करणारा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आपला भारत देश, आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलाची पूजा पोळ्याच्या दिवशी केली जाते. कारण आपल्याला जे अन्नधान्य मिळतं ते पिकवण्यात शेतकऱ्यांइतकीच मेहनत बैल सुद्धा घेतात. हा सण महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी सुद्धा साजरा करतात. याविषयीची एक आख्यायिका मला नेहमी आजी सांगायची. एकदा कैलासात शंकर आणि पार्वती सारीपाठ खेळत बसले होते आणि माता पार्वती तो डाव जिंकली, परंतु भगवान शंकर म्हणाले मी जिंकलो. त्यावर माता पार्वतीने तिथे उपस्थित असलेल्या नंदीला विचारले कोण जिंकले ते. त्यावर नंदी म्हणाला भगवान शंकर जिंकले. त्याने खोटं उत्तर दिल्यामुळे माता पार्वती चिडली आणि तिने नंदीला शाप दिला, तू पृथ्वीवर जाशील आणि तिथे कायम तुझ्या मानेवर ओझं राहील, तुला खूप कष्ट करावे लागतील. हे ऐकून नंदी घाबरला आणि पार्वतीची माफी मागू लागला. त्यावर पार्वतीने त्याला उशाप दिला की वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, वर्षातून एक दिवस असा असेल की ज्या दिवशी लोक तुझी देव म्हणून पूजा करतील, गोडधोड खाऊ घालतील व त्या दिवशी तुझ्या मानेवर ओझं नसेल. आणि तेव्हापासून श्रावण अमावस्या ही बैलपोळा म्हणून साजरी होऊ लागली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो, त्यामुळे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगांना रंग लावून सजवलं जातं, बैलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल घालतात, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळी संपूर्ण गावातील लोक आपापले बैल घेऊन येतात व त्यांची वाजत गाजत मिरवणूक निघते. शहरामध्ये बैलाची प्रतिकात्मक पूजा केली जाते. जागोजागी मातीचे बैल विकायला बसलेले लोक दिसतात आणि त्या मातीच्या बैलांची आपण पूजा करतो, त्याला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं पण म्हणतात. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी घरातील स्त्रिया खीरपुरीचा नैवेद्य करतात. खिरीची वाटी पुरीने झाकून ती स्त्री डोळे बंद करून बसते आणि अतीत कोण असं विचारते. त्यानंतर एक एक मूल जवळ येऊन मी अशी हाक मारतो, त्यावर ती स्त्री डोळे उघडते व आपल्या मुलाला तो खीरपुरीचा घास खाऊ घालते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलं व्हायची, पण त्यातील काही साथीच्या आजारांनी म्हणा अथवा प्रसूतीच्या वेळी दगावली जायची. म्हणून अशा प्रकारे देवाला विनंती केली जायची की आम्हाला मूल होऊ दे आणि ते जगू दे. जसं जीवतीचं व्रत असतं तसंच हे स्त्रियांनी मुलांसाठी करायचं पिठोरीचं व्रत असतं. तांदुळाच्या पिठापासून 64 योगिनींच्या प्रतिमा तयार केल्या जातात व त्यांची पूजा करतात. त्या काळातील काही प्रथा आजही स्मरणात आहेत. म्हटलं तर दंतकथा आणि ठेवली तर श्रद्धा. खरं तर आई कोणत्याही काळातली असो, कितीही उच्च शिक्षित असो, आपल्या मुलांच्या बाबतीत ती कायमच हळवी असते आणि त्यांच्यासाठी ती सगळी व्रत वैकल्य तितक्याच श्रद्धेने करते. पिठोरी अमावस्या ही मुळातच मायलेकराचा सण म्हणून ओळखली जाते. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, म्हणून पिठोरी अमावस्या ही मातृदिन म्हणून ओळखली जाते. खरं अमावस्या हा अशुभ दिवस समजला जातो, पण मातृदिनामुळे हा दिवस खास बनतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असी. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार
1: श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्दे सर आजही आपल्याकडे आलेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत लवाद आर्बिट्रेशन आणि यातही आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय. सर, युनोच्या वतीने सभासद देशांशी कोण संपर्क किंवा संवाद साधतात?
2: युनोच्या वतीने सगळ्या सभासद देशांशी संपर्क किंवा संवाद साधण्याचं काम हे युनोचे महासचिव, ज्यांना आपण सेक्रेटरी जनरल असं म्हणतो, ते करतात.
1: जे देश हे फेडरल म्हणजे संघराज्य नॉन युनिटरी स्टेट असतात त्यांना लवादाचे नियम कोणते? मग
2: जे राष्ट्र किंवा देश हे फेडरल, ज्याला आपण मराठीमध्ये संघराज्य असं म्हणतो, ते किंवा नॉन युनिटरी स्टेट म्हणजेच एकात्मता नसलेले देश असतात, त्यांच्यासाठी देखील यापूर्वी आपण बघितलेले आंतरराष्ट्रीय लवादाचे तेच सर्व नियम हे लागू असतात.
1: युनोच्या सभासद देशांपैकी एखाद्या देशाने लेखी निषेध नोंदवला तर मग काय परिणाम होतो?
2: युनोच्या सभासद देशांपैकी जर का कुठलाही देश या लवाद नियमांच्या विरोधामध्ये युनोच्या महासचिवांकडे आपला लेखी निषेध किंवा विरोध नोंदवू शकतो, पण त्याचा अंमल मात्र त्या देशाने युनोच्या महासचिवांकडे लेखी स्वरूपामध्ये असा विरोध नोंदवल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर सुरू होऊ शकतो. या एक वर्षानंतर ते राष्ट्र हे युनोच्या महासचिवांना अधिकृतपणे लेखी स्वरूपात या कराराला विरोध असल्याने तो रद्द केला असल्याचे कळवू शकतो आणि त्यानंतर तो रद्द होऊ शकतो. परंतु त्या एक वर्षाच्या काळामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय लवादासाठी त्यापूर्वी मान्य केलेल्या करारातील तरतुदींचा अंमल हा कायम असतो, अर्थात त्याच तरतुदीनुसार त्या देशाबरोबर लवाद प्रक्रिया ही राबवली जाते.
1: आता लवादाच्या निकालाचा अंमल संबंधित देशात करण्यापूर्वी कुठल्या बाबी तपासल्या जातात?
2: युनोच्या सभासद देशांमधील कराराप्रमाणे आंतरराष्ट्रीय लवाद प्रक्रिया ही पूर्णपणे राबवली गेल्यानंतर जेव्हा लवाद न्यायाधिकरण निकाल अर्थात फॉरेन आर्बिट्रल अवॉर्ड जाहीर करतं तेव्हा त्याचा अंमल हा संबंधित देशामध्ये होण्यापूर्वी काही बाबी यात तपासल्या जातात. उदाहरणार्थ त्या देशातील कायद्यानुसार ही लवाद प्रक्रिया राबवली गेली आहे, वादाचे मुद्दे हे निकालपत्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे त्या देशातील कायद्यानुसारच सोडवता येऊ शकत आहेत. थोडक्यामध्ये काय, तर त्या देशातील कायद्यांच्या अधीन राहूनच लवाद न्यायाधिकरणाने अवॉर्ड तयार केलेला आहे, तसेच त्या देशातील कायद्यानुसार ते अवॉर्ड हे अंतिम आहे. थोडक्यामध्ये यावरती आता कुठल्याही सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठलेही अपील करता येणार नाही, ते फायनल आहे.
1: नाही, पण हे जरी असलं तरी त्या देशातलं सर्वोच्च न्यायालय ती अंमलबजावणी पुढे ढकलू शकते का?
2: ज्या पक्षाविरुद्ध ते अवॉर्ड जाहीर झालं आहे तो जर का सिद्ध करू शकला की त्याला लवाद न्यायाधिकरणाने त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधीही दिलेली नाही किंवा त्याच्या देशातील कायद्यांचा लवादांनी चुकीचा अर्थ लावलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला जर का ते स्पष्टीकरण पुराव्यासहित पटलं तरच त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून ती अंमलबजावणी पुढे ढकलू शकतं.
1: हे कन्व्हेन्शन जे आहे हे कोणाला लागू होत नाही?
2: ज्या देशांनी युनोच्या अशा ट्रीटीवरती सह्या केल्या आहेत त्या उच्च करार पक्षांच्या, ज्यांना कायदेशीर भाषेमध्ये हाय कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज असं म्हणतात, त्या देशांच्या करारामध्ये विशेष नमूद केलेल्या कॉलनीज काही भाग, ज्याला इंग्रजीमध्ये टेरिटरीज असं म्हणतात, ते वगळले जातात, म्हणजे त्यांना हा करार लागू केला जात नाही.
1: आता इंग्रजीचा वापर प्रत्येकच देश करत नाही, मग युनियनचे जे देश इंग्रजीचा वापर करत नसतील त्यांना या अधिकृत कराराची प्रत कशी काय दिली जाते?
2: खूपच छान प्रश्न विचारला. बऱ्याच जणांना माहीत नसेल की युनोचे आज मितीला सुमारे 193 देश सभासद आहेत. त्यातील विशेष महत्वाचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे त्यापैकी 187 देश हे इंग्रजीचा त्या देशाची अधिकृत भाषा म्हणून वापरच करत नाही. त्यामुळे युनोने 6 भाषांना अधिकृत म्हणून मान्यता दिली आहे. त्या भाषा आहेत अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. या सर्व भाषांमध्ये युनोच्या सर्व कामकाजाचा अनुवाद केला जातो आणि त्याला महासचिवांच्या सहीने मान्यता दिली जाऊन त्याचे रेकॉर्डही ठेवलं जातं. त्यामुळे या कराराचे देखील या 6 भाषांमध्ये अनुवाद करून युनोची मान्यता मिळाल्यानंतर त्या नोंदींचे संरक्षण केलं जातं.
1: क्या बात आहे सर, खूपच छान. मला अजूनही याच्याबद्दल प्रश्न आहेत, त्यामुळे आपण पुन्हा परत पुढच्या भागामध्ये भेटूयात. श्रोते हो, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: मंडळी सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत, आपल्याशी संवाद साधतायत राहता इथून टेलिफोनच्या माध्यमातून अश्विनी सचिन बावके मॅडम, आणि त्यांच्याशीच आज आपण अबेकस बद्दल चर्चा करणार आहोत. त्या काय काय करतायत हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि या क्षेत्रात त्यांचं कसं योगदान आहे हे सुद्धा त्यांच्याचकडनं या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अश्विनीताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद मॅडम.
0: अश्विनीताई राहत्यासारख्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, तर तुम्ही स्वतः मूळच्या कुठल्या आहात?
1: राहता तालुका आहेत मॅडम आणि राहत्यातील साकुरी या गावची आहे.
0: बर बर बर.
1: आणि ते जो शेजारी शेजारीच आहेत, म्हणजे एकदम जवळच आहे.
0: बर. आणि आपण काय करता, आपले शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं शिक्षण बीएससी मॅथ आहे आणि नंतर मी बीएड केलंय.
0: बर बर बर. अरे वा, खूपच छान. आणि मग इतकं शिक्षण घेतल्यानंतर आपण नोकरी वगैरे करताय कुठे?
1: हो, मी नोकरी जॉईन केली होती रयत सारख्या एका स्कूल, नामांकित स्कूल मध्ये. मी म्हणजे चांगल्या ठिकाणी जॉब करत होते पण मुलगा लहान असल्यामुळे आणि खूप धावपळ झाली. शिकवण्याची खूप आवड होती परंतु त्या काळात त्याची हेल्थ आणि माझी हेल्थ, म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम आल्यामुळे मला जॉब एक वर्षानंतर थांबवावा लागला.
0: बर बर बर. ह्या गोष्टी बऱ्याचदा होत असतात आणि मला वाटतं जेव्हा सुरू असलेल्या ठिकाणाहून आपल्याला काम करणं बंद करावं लागतं त्याला कारण पुष्कळ असतात, तेव्हा कुठेतरी मनात आपण नाराज होत असतो, पण अर्थात तेव्हाच काहीतरी नवीन पर्याय सुद्धा आपल्याला कुठेतरी मिळायला सुरुवात होत असते. अश्विनी दी, मला एक सांगा, नोकरी सोडल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण परत काही करत होतात मधल्या काळामध्ये?
1: ते नोकरी करत असतानाच मला मुलांशी, म्हणजे माझी खूप छान बॉन्डिंग झाली होती मुलांशी आणि मला शिक्षणाची शिकवण्याची खूप आवड होती आणि ते करत असताना मला सवय होती की मुलांच्या बॅग चेक करायच्या की त्यांनी असं काही वेगळ्या वस्तू आणल्या आहेत की ज्याची त्यांना गरज नाहीये, अवास्तव ओझत ते आणत आहे की नाही. आणि असं चेक करताना एका मुलाच्या बॅग मध्ये मला एक अबेकसचं बुक दिसलं. पण मला ते त्यावेळेस मॅथचे प्रॉब्लेम त्यात दिसत होते, परंतु मला मी जे मॅथ शिकले, माझं मॅथ स्पेशल आहे, पण हे काहीतरी वेगळं आहे आणि हे मला माहित नाहीये याचं मला त्या दिवशी कुठेही वाटलं. आणि मग त्या दिवशीच मी, म्हणजे हे मला माहित नाही असं कसं, म्हणजे काय झालंय, मी मॅथ मध्ये डिग्री घेऊन पण मला यात माहित नाही झालं त्यावेळेस.
0: बरोबर बरोबर.
1: आणि मग मी त्यावर त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि मग मला बरेचसे 3-4 क्लासेस हे त्यातून मला माहित झालं की अबेकस आहे. आणि मला त्यावेळेस म्हणजे जॉब मी ते फक्त एक क्लास चालू करायचा म्हणून नव्हतं केलं त्यावेळेस, पण मला शिकवण्याची आवड होती आणि जर आपल्याला शिक्षण क्षेत्रातच पुढे काम करत राहायचंय तर नवनवीन गोष्टी शिकणं गरजेचे आहेत कारण हे बदलत्या जनरेशनमुळे, आणि म्हणून मी ते शिकण्याचा पुढे ठरवलं.
0: क्या बात आहे, खूप छान. आणि तुम्ही स्वतः गणित शिकलेले असल्यामुळे अबेकसचं वेगळे पण तुम्हाला लगेच लक्षात आलं की ज्या पद्धतीने आपण एरवी गणित सोडवतो तशी ही पद्धत नाहीये, त्याच्यामुळे हे काहीतरी नवीन आहे आणि आपण हे आत्मसात करायला हवं.
1: आणि ते शिकत असतानाच मला जाणवलं की ते मुलांना पण शिकण्याची त्यात खूप आवड दिसली आणि त्या माध्यमातून मुलांना जे साधं गणित आपण ज्या पद्धतीने शिकवतोय त्यात त्यांना इंटरेस्ट येत नाही, पण याच्या थ्रू जर आपण त्यांना मॅथच्या ट्रिक शिकवल्या, मॅथ शिकवलं, तर त्यांना मॅथ मध्ये आवड निर्माण होती. आणि ज्यावेळेस तुमचा गणित हा विषय, म्हणजे कॉन्फिडन्स वाढवतो की त्याचा इफेक्ट बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट वर लगेच मुलांना दिसून येतो आणि त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास तयार होतोय असं मला ते करत असताना जाणवलं.
0: खरे, अगदी खरे, हे तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की गणितासारख्या विषयात हातखंड असणं हे सगळ्यांच्याच, काय म्हणतो ना, सगळ्यांनाच न येणारी ही गोष्ट आहे. कारण की मुळात गणिताबद्दल एक थोडासा बागुलगुवा प्रत्येक व्यक्तीच्या मनात लहानपणापासून असतोच आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी त्याच्याबद्दल कायम धाकधूक असते आणि अशा वेळेस जेव्हा जर गणित आपली चांगली सोडवली गेली, तो विषय आपल्याला नीट समजला, तर त्यातला इंटरेस्ट वाढतो आणि अर्थातच त्याचा परिणाम इतर अभ्यासावरती सुद्धा होत असतो. हे सुद्धा तुम्ही खूप योग्य पद्धतीनं सांगितलं. मग अश्विनीताई, एंट्रन्सशी संबंध आपला कसा काय आला?
1: मॅडम, हे मी सगळी सर्च करत होते त्यावेळेस, फक्त अबेकस फक्त काय हे माहीत करून घेत होते आणि ज्यावेळेस ते मला माहीत झालं तर मला, म्हणजे मी क्लास हा चालू करणं हा उद्देश त्यामागे नव्हता माझा, मला फक्त शिकण्यासाठी एक सुरुवात करायची होती. शिकण्यासाठी मला असं वाटलं मी क्लास जरी नाही घेतला मी आजूबाजूच्या मुलांना शिकू शकेल किंवा माझ्या वैयक्तिक मुलाला शिकू शकेल, पण नवीन काहीतरी आहे आणि मला ते
0: शिकायचंय.
1: आणि मी सर्च केल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट जर सुरुवातीला करतोय तर आपण 2-3 ठिकाणी ती गोष्ट हमकास बघणार नेमकं काय आहे, आणि त्यातून मी 2-3 ठिकाणी चौकशी केल्यानंतर मला सरांशी एकदाच बोलले, मी नंबर घेतला असाच मिळाला मला तो गुगलवरून, आणि तो मिळाला आणि मी सरांशी बोलले आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला तिथेच मिळाली. मग म्हणजे जे जे प्रश्न पडत होते त्याच्या आधी की अबे कसं काय कसं एक मला होईल का कसं झालं पाहिजे आणि त्यातून फायदे काय होणार काय, म्हणजे जेवढी माहिती मी आधी जी सर्च करीत होती ती मला 5 ते 10 मिनिटात सरांकडूनच चांगल्या पद्धतीने समजली. आणि तोच एक माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. मला असं वाटलं की म्हणजे त्या सरांसारखी व्यक्ती आयुष्यात आल्यामुळे एक योग्य दिशा मला मिळाली की मी काय करायला पाहिजे असं.
0: खरंय खरंय. आणि खूप छान आपण समजावून सांगितलं की नोकरी आपण करण्याच्या ऐवजी क्लासेसचा एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आपण ही वाटचाल सुरू केलेली आहे. जेव्हा तुम्ही स्वतः शिकत होता तेव्हा तुम्हाला काही त्यात अडचणी आल्या का?
1: तसं मला म्हणजे शिकत असताना कधी काही अडचणी आल्या नाहीत, परंतु क्लासचा टाइम 9:30 पुढे होता आणि त्याही वेळेस तेच व्हायचं की ऑनलाईन क्लासचा टाइम आणि मुलाला झोपी लावण्याचा किंवा त्याचा जे ते दोन्ही गोष्टी बॅलन्स होत नव्हत्या त्यावेळेस. परंतु तरी पण मी मला जी अडचण येते मी थोडं थोडं जरी बघितलं आणि नंतर सरांना कधीही कॉल करून विचारला तर मला ते समस्याचं उत्तर मिळत गेलं तर मग मी तशी शिकत गेले.
0: बर. आणि मग क्लासेस काढावे किंवा क्लासेसला आता आपण सुरुवात करू शकतो इतपत आपण व्यवस्थित आता तयार झालेलो आहोत असं केव्हा आपलं झालं आणि कधीपासून सुरू केलेत क्लास?
1: मी ज्या वेळेस अबॅकस शिकायला सुरुवात केली त्याच वेळेस माझ्या आजूबाजूला ज्या मुली होत्या घराच्या अगदी शेजारी राहणाऱ्या, मी त्यांना एक पैसा किंवा एक क्लास म्हणून नाही तर मी मला जे येते मी नवीन काहीतरी शिकते आणि त्यांना शिकवावं ह्या दृष्टीने त्यांना सहज सहज शिकवत गेले. आणि त्यांना ते शिकवता शिकवता त्यांच्यामध्ये एकदम अमूलाग्र बदल त्यांच्या घरच्यांना पण जाणवला तो आणि त्यांच्या स्कूलमध्ये टीचरला पण जाणवायला लागला की हे मुलं बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे होते ना आज अचानक आपण म्हणजे ब्लॅकबोर्ड वर काहीतरी सम सॉल्व्ह करतोय आणि हे कसं काय इतक्यात उत्तर मिळत आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं त्यांच्याकडून ते अन्सर मिळत आहे. मग ते मुलांना पण आवड निर्माण व्हायला लागली. जे 2-3 मुली होत्या त्या सतत माझ्या जवळ येऊन बसायच्या आणि मला ते क्वेश्चन विचारित राहायच्या. तोपर्यंत माझ्या डोक्यात बॅच चालू करणं किंवा काय असं काही नव्हतं. मी फक्त शिकत होते कारण माझ्याकडे तो वेळ होता जॉब सोडल्यानंतर. आणि मग तसं वाढत गेलं विद्यार्थ्यांनी म्हणजे माझ्या क्लासचा ना ऍडव्हर्टाईज पॉम्प्लेट ना क्लासचा बोर्ड, परंतु एकमेकाचं बघून किंवा रिझल्ट बघून मुलं वाढत गेली क्लासची.
0: क्या बात है, खूप छान. आणि मला वाटतं हीच खरी पोच पावती होती की तुम्ही तुमचं काम उत्तम करताय, कारण की मुळात शिक्षिकेचा पिंड तुमच्यामध्ये होताच पण गणित सोपं करून शिकवणं त्याच्याहून आनंद दुसरा नाही मला असं नक्कीच वाटू शकतं, कारण की विद्यार्थ्यांना कायमच गणिताची भीती वाटत असते.
1: हो आणि मॅडम खरंच असं वाटतं की एखादा जॉब एखादी व्यक्ती करते आणि त्याला ज्यावेळेस प्रमोशन किंवा काही मिळतं आणि तो जो आनंद होतो त्याही पेक्षा डबल आनंद ज्यावेळेस त्या मुलांमध्ये होणारा बदल आणि त्यांना आपल्याकडे येण्याची जी इच्छा आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण आपल्याकडे पाठवण्याची जी हे दिसते त्यातूनच असं वाटतं की यस काहीतरी आपण करतोय आणि ते चांगल्या दिशेने होत आहे.
0: नक्की नक्की, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि खरोखर तुमच्या बोलण्यात तुम्हाला होणारा आनंद आम्हाला समजतोय. खरंच तुम्ही खुश आहात या तुमच्या क्षेत्रामध्ये. पुढे मला आपल्याला असं विचारायचं आहे की आता तुमच्या क्लासेसमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि आता आणखीन त्याबरोबर आपण काय काय तिथे घेत आहे?
1: मॅडम मी आता शिकण्याच्या ह्या दृष्टीने कारण नवीन नवीन गोष्टी येतात आणि त्या आत्मसात करायला पाहिजे कारण आपल्याला शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे. जसं सरांनी रोबोटिक्स चालू केलं मी रोबोटिक्सचा पण क्लास करते. सरांनी रुबिक क्यूब शिकवलं तेही मी शिकले आणि मुलांना पण शिकवते. आज माझ्या क्लासमध्ये 30 मुलं आहेत पण ते विदाऊट ऍडव्हर्टाईज पॉम्प्लेट किंवा काहीच न करता आणि मला 3 म्हणजे सांगण्यास आनंद होतो की आजूबाजूला खूप सारे क्लास असतानाही मला 3 स्कूलमधून म्हणजे मी स्कूलमध्ये गेले नाही की असं असं करते मी आणि मला हे करा. त्या जे मुलं माझ्याकडे क्लासला येतात त्या स्कूलचे त्यांच्यात झालेला बदल बघून तिथल्या प्रिन्सिपलनी आणि टीचरनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून की आमच्या स्कूलला तुम्ही म्हणजे मार्गदर्शन करा किंवा आमच्या स्कूलला जॉईन व्हा. हो म्हणजे त्यांनी मला तशी ऑपॉर्च्युनिटीज पुढे दिली. परंतु नेमकी मी काही परीक्षांचा अभ्यास करत असल्यामुळे मी थांबले. परंतु पॅरेंट्सची आणि सगळ्यांची इच्छा होती की ह्या मग मला जेवढी आता पॉसिबल होती तेवढी मी एक बॅच घेते तिथे जवळ.
0: बर बर बर. अच्छा नक्कीच खूप छान आहे हे सगळं आणि तुमचा प्रवासही खूप छान आहे. राहत्यासारख्या ठिकाणी तुम्हाला इतकं उत्तम प्रतिसाद मिळतोय म्हणजे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचता आहात आणि जसं तुमच्या क्लासचं ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक शहरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात प्रत्येक मुलापर्यंत तुम्हाला तुमचा अॅबॅकस पोहोचवायचा आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करतायत हे ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या तळमळीच्या शिक्षिका जेव्हा इतक्या सुंदर पद्धतीनं काम करतात तेव्हा खरोखर सरांची मेहनत आणि तुमची मेहनत विद्यार्थ्यांसाठी कायम उपयुक्त ठरतीये असंच मी याच्यातनं सांगू शकते. जाता जाता शेवटचा प्रश्न असा की पालकांना विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल याच्यातनं?
1: पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला हेच सांगावं वाटते की आपण फक्त म्हणजे स्कूलवरती जास्त बर्डन टाकलेलं असतं. स्कूलचा जो सिलॅबस आहे त्याच्यावरती जास्त मुलांचा फोकस केलेला असतो असं ज्यापासून मी या क्षेत्रात काम करते तेव्हापासून मला वाटते. पण जे जे नवीन नवीन स्किल किंवा नवनवीन गोष्टी ज्या आहेत तर आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे की एका एका वर्षात आपण एक एक एक स्किल त्याला जर इंटरेस्ट असेल तर ते मुलांना नेहमी शिकवण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे.
0: बर
1: म्हणजे त्याला ती संधी उपलब्ध आणि फक्त म्हणजे ते स्किल कोणतेही असू शकतात. ते रिडिंगचं सुद्धा तुम्ही करू शकता की घरात वेगवेगळे बुक्स असल्यावर आपणच जर स्वतः बुक घेऊन बसलो तर मग मुलांना पण वाटेल. आणि त्याच पद्धतीचे मी प्रोग्राम पण करते माझ्या क्लासेसमध्ये मधून पण वाचन कट्टा मी फ्री मध्ये एक तास त्यासाठी म्हणजे प्रयत्न करते की मुलं त्या वेळेत येतील आणि माझ्याकडून कोणतेही बुक घेऊन ते त्या वेळेत वाचतील.
0: बर
1: असं मी म्हणजे वेगवेगळे उपक्रम करते मी.
0: नक्की नक्की खूप छान आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छान पद्धतीनं आपण सगळे उपक्रम राबवत आहात त्याच्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक आहे आणि तुमचं अभिनंदन. अशीच तुमची छान प्रगती हो आणि तुमच्या सगळ्या संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे पण धन्यवाद मॅडम. मला अशा प्लॅटफॉर्मवर माझं मत सादरीकरणाची एक संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

0: श्रोत्यांनो सादर करीत आहोत दिन जुडे अर्थ नवे. लेखन ऍडव्होकेट अंजली महाजनी आणि सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. ऐकूया दिन जुने अर्थ नवे.
1: अरे छान, दारावरील बेल वाजली वाटते. आल्याच बहुतेक सुषमा सुप्रिया.
2: हो अग, आलो आलो. काय म्हणताय, काय काय काढलंय काम आज?
1: मॅडम, तुम्ही दोघी जणी आज आला आहात शिक्षक दिनाच्या दिवशी. एक प्राध्यापक व्यक्तीची आणि एक वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्राध्यापिका तुम्ही दोघी जणी. आणि या महिन्यात शिक्षक दिन म्हटले त्यानिमित्ताने दोघी गुरुवारी यांना घरी बोलावू, औक्षण करून गप्पा मारू.
2: अरे बापरे.
3: गप्पा मारून गेट टुगेदर वगैरे ठीक आहे अंजली ताई, पण औक्षण वगैरे नको. आधी सगळ्या विद्यार्थ्यांनी नमस्कार करून सळो की पळ करून सोडले आहे.
2: अरे आम्ही ते तुझे गुरु नाही आहोत,
1: गुरुवारी प्रति आदर वाटतो आम्हालाही. तसे तुम्हा गुरु वाटांना वाटणे साहजिकच आहे. पण गुरु किंवा शिक्षक या शब्दाचा माझ्या अल्पमतीने अर्थ म्हणजे शिक्षण देणारा, ज्ञानदान करणारा आणि चुकल्यास शिक्षा करणारा. होय ना?
3: खरंय.

0: जाईल, पण चूक तो तो शिकतो आणि शिक्षा केली तर सुधारतो हे विधान आजकाल जरा लोप पावत आहे, कारण इझी मनी सारखा इझी स्टडी सर्वांना हवासा वाटत आहे.
1: हो, इझी इझी मिळणार सगळं काही शाश्वत नसतं ग, आणि त्यातून मिळणारा आनंद आणि समाधानही फारसा टिकत नाही. आणि हल्ली तर कोणत्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे शिक्षा करायची नाही असं ठरवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःला शिक्षा झाल्यासारखं वाटतंय की ते चुकताय तरी आपण काहीच बोलत नाही.
2: खरं ते गुरु किती अनुभवी असतात, काय लिहून ठेवलंय की हा तर धरता गुरुने ज्याची त्याला लाभे वाट, शिष्य पावतो प्रतिष्ठा गुरु राहत अज्ञात. याप्रमाणे प्रतिष्ठा सन्मान ऐश्वर गुरुने केलेल्या ज्ञानदानामुळेच मिळत असते ना.
1: खरंय, गरिमा ते गरिमा.
0: हो खरंय, अगदी. शिक्षकाने किंवा अध्यापकाने तळमळीने शिकवावे हे जेवढं खरे तेवढेच विद्यार्थ्याने कळकळीने शिकावे हे त्याहून जास्त खरे. आणि त्यात कुठे विद्यार्थी कमी पडल्यास त्याला शिक्षा करण्याचा शाब्दिक परखड बोलाने विद्यार्थ्याला वळणावर आणण्याचा अधिकार अध्यापकाला असायलाच हवा.
1: हो ना, त्याच्याशिवाय चांगला विद्यार्थी, उद्याचा चांगला नागरिक, समंजस समाज कसा निर्माण होईल. खरं तर शिक्षण आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, पण शिक्षा फार भयंकर नसाव्यात. म्हणजे विशेषतः शाळेमध्ये मुलांच्या पाठीवर जे मारतात किंवा कान इतका दुखेल इतका पिळतात किंवा खडू जोरात मारतात अशा शिक्षा तर नसाव्यात. पण एखादा मुलगा चांगला शिकेल लक्ष देईल याच्यासाठी शिक्षकांनी थोडीफार शिक्षा केली तर काही बिघडत नाही असं मला वाटतं.
2: हो, पण पालकांनीही आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षा थोडीफार गृहित धरायला हवी असं मला वाटतं. कारण आजकाल पालक सुद्धा पाल्यांकडून शालेय ज्ञानास व्यावहारिक ज्ञान, क्रीडा ज्ञान, विज्ञान ज्ञान, कला माहिती तंत्रज्ञान अशा सर्वांगीण विकासाची आवश्यकता असते आणि ते एक्सपेक्ट करत असतात त्याप्रमाणे.
0: बरोबर, खरे खरे. आणि अशी अपेक्षा अध्यापकांकडून केली जाते. खरे तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवून आपल्या पाल्याने बावन कशी सोन्यासारखे झळकायचे असेल तर
1: शिक्षक रूपी विस्तवाच्या भट्टीतून विद्यार्थ्यांनी ताऊन सुलाखून बाहेर पडलंच पाहिजे. गदी माडगुळकरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे शिक्षक हा वरून शिक्षेची थाप आणि यातून आधाराचा हात देत असतो, विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर झटत असतो आणि प्राध्यापक सुद्धा इथं चिंतक असतो, शिक्षकच असतो. म्हणून असं म्हटलंय, मातृदेव हो पितृदेव भव तसा आचार्य देव.
2: हा, तर विद्यार्थ्याला असं हसत खेळत ज्ञानदान करणारे अध्यापक तुम्ही लोक उत्तमच, पण अलीकडे इतर कुठल्याही सपक विषयावर कुचाळक्या करत टाळ्यावर टाळ्या देत किंवा गळ्यात गळे घालून फिरणारे त्यात रमणारे शिक्षक असेही चित्र कधी कधी आलं.
1: दोन्ही बाजूने अतिशय भयंकर विद्यार्थी आणि भयंकर शिक्षक, यांना शिक्षक म्हणावं का असं आपल्याला वाटेल असं, आणि याला विद्यार्थी तरी म्हणावं का असे ते विद्यार्थी आहे. आणि आता नवीन निर्माण झालाय गुगल दादा विचारलं की आम्हाला सगळं येतं, आम्हाला शिक्षणाची शिक्षकांची गरजच नाही असं वाटतं.
0: खरं हे दुर्दैवाने खरे आहे, पण इतर व्यवसायाप्रमाणे याही व्यवसायात 3-5% असे त्याचे प्रमाण असावे. पण गुरु हा आपल्या जागी शोभून दिसतो तेव्हा गुरु शिष्य या नात्यात कर्मठपणा नसावा तर सादर मित्रता असावी. त्यातील सादर हा शब्द महत्वाचा, एक अलिखित सीमारेषा या नात्यात असलीच पाहिजे असे माझंही मत आहे.
1: अगदी बरोबर. आजकाल तर ऑनलाईन शिक्षणही सुरू आहे, पण त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही स्वारस्य नाही, कारण गुरु शिष्यात होणारं बॉन्डिंग, शेअरिंग, मित्रता आणि एकमेकांमध्ये असलेलं अंतर, आदर, सामाजिक बांधिलकी या सगळ्याचाच आनंद असतो. ऑनलाईन शिक्षणात मुलं ते ऑन करून ठेवतात आणि इकडे तिकडे फिरत बसतात.
2: हो, आणि त्यामुळे विद्यार्थ्या उत्कृष्ट यशाबद्दल गुरुकडून कौतुकाने मिळणारे छोटेसे बक्षीस किंवा शिक्षकांना ज्ञानदान केल्याबद्दल अतीव आदरताने आणि आनंदाने एखाद्या समंजस्य विद्यार्थ्यातर्फे आवर्जून दिले जाणारे गुलाब पुष्प अशा सुसंस्कारी गोष्टी मनापासून घडल्या पाहिजेत. हो, असे आम्हा लोकांना वाटते. म्हणून या शिक्षक दिनाची आठवण म्हणून विद्यार्थ्याप्रती ममता, असमता, प्रज्ञा आणि शिक्षकाप्रती आदर, सेवा या गोष्टींना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून मनात रुजवलं पाहिजे असं वाटतं नेहमीच.
1: म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा
2: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
0: आठवतं का आपल्या लहानपणी शिक्षक दिनाला आपण शिक्षकांचा रोल करायचो?
2: हो,
0: आराम देणं हा एक हेतू असायचा.
1: आणि तो कार्यक्रम इतका गोड असायचा, मनापासून सगळं करायचं. आता हे झालं शिक्षणाबद्दल किंवा शिक्षक दिनाबद्दल. म्हणजे कितीही दिवस हा जुना असला तरी आपण या दिवसाच्या निमित्ताने आपण नवीन पिढीत सुद्धा शिक्षकांबद्दल आदर पाहिजे ही सगळी भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे.
2: आणि त्या भावनेची रुजवातही मुलांमध्ये होईल. आणि
1: बरं, आणि हा महिन्यात आणखी काय, आता हरतालिका आणि गणेश चतुर्थी आहे ना, तुला काय वाटतं हरतालिकेचं व्रत करावं का नाही करावं? या हरतालिका व्रताचा अर्थ काय?
0: हो, हरतालिका व्रताचा अर्थ म्हणजे हर म्हणजे घेऊन जाणे आणि तालिका म्हणजे सखी. पार्वतीला तिच्या सखीने शंकरासाठी तपश्चर्या करण्यासाठी घेऊन गेल्यामुळे या व्रताला हरतालिका असे नाव पडले आहे.
1: अरे वा, असे छान सांगितलं.
2: या पूजेत व्रताचा संकल्प करून गणेशाची पूजा करतात, नंतर शिवपार्वतीची पूजा करतात, विधिवत सगळी गुरुवार जांभूळ सुपारी वक्षमी पत्र वाहून वगैरे असे हे महिला अतिशय हे पूजा श्रद्धेने करत असतात. आणि व्रताची कथाही सांगितली होते, आरतीही होते.
1: हे सगळं
2: जनरल प्रोसिजर आहे.
1: अगदी अंजली बरोबर आहे. पण आता नवीन अर्थ सुद्धा काढूया की नुसतेच चांगल्या साड्या नेसून नेसून आपलं ते पूजेला जाणाऱ्या बायका जेव्हा मी बघते आणि दुसऱ्या गॉसिप करणाऱ्या बायका बघते तेव्हा मला वाईट वाटतं की दिन जुने अर्थ नव्हे. तर अर्थ नवा काय याच्यात? तर पतीने पत्नीसाठी आणि पत्नीने पतीसाठी उपास करायला काय हरकत आहे?
2: आणि आपण म्हणतो तेव्हा जेंडर इक्वेलिटी आहे, त्या दृष्टीने सुद्धा ही जेंडर इक्वेलिटी
1: झाली पाहिजे. पण अरे की कार्य करू नये, म्हणजे पतीने उपास केला नाही तर पतीने बोलू नये किंवा तू का उपास करत नाही मग मी पण करणार नाही असं भांडण करण्याचा हा विषयच नाहीये.
2: हो बरोबर.
1: आणि
2: सुखसमृद्धीसाठी हे व्रत केलं जातं असं म्हणतात.
1: हो, पण सुप्रिया म्हणते ना तुमच्या तिकडे काही लोक निर्जली उपास करतात. निर्जली म्हणजे काय?
0: पाणी सुद्धा पीत नाही. तर काही ठिकाणी फलाहार किंवा दुग्धहार घेतला जातो.
1: हो,
0: या दिवशी फळासाठी सात्विक आहार घ्यावा.
1: हो,
0: तामसी पदार्थ साधारण कांदा लसूण इत्यादी खाऊ नये. तसेच मद्यपानही टाळावे.
1: पूर्वी अगं लोकांना म्हणजे बायकांना एकत्र यायला काही कारण असायचे, त्यामुळे या पूजेच्या निमित्ताने मैत्रीचे बंधे रूढ व्हावे म्हणून असं सगळं होतं. आता बायका घरात बसायला तयार नाही, त्यामुळे या गोष्टींचे अर्थ नक्कीच बदलले पाहिजे.
2: त्यामुळे जे उपवास केले तर पुरुष आणि स्त्री बरोबरीने उपवास केला पाहिजे.
0: श्रावणानंतरचे दिवस आहे आणि हे सगळे पचन संस्था म्हणजे कमी
1: होत
0: आणि त्यामुळे उपवास ह्या महिन्यात जास्त आहे. हाच खरा हेतू आहे त्याच्यामध्ये.
1: बरोबर. पण अगदी सुट्टी घेऊन मग मला पूजेला साडी नेसून असं काय करू नये.
2: त्याच्या मागे अशी भावना आहे म्हणतात उपासायची पूर्वी की पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. तसेच मग आता पुरुषांनीही स्त्रियांच्या सुखसमृद्धीसाठी आणि
1: त्याच्यासाठी व्रत करावे. दोघांनी करावे, लोकांनी केलं नाही तरी बिघडत
2: काहीच नाहीये. पण केलं तर दोघांनी केलं तर ते
1: जास्त
2: जास्त चांगलं आहे.
0: मला तरी असं वाटतं खरं पुरुषाने किंवा स्त्रीने दोघांनी म्हणजे कोणी करावं यापेक्षा नवरा बायको सुखी संसार कसा व्हावा यासाठी जे काही करता येणं शक्य आहे ते व्रताच्या स्वरूपात करावं. व्रत म्हणून आचरणात आणावं तर त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल.
2: संसाराच्या यशस्वी
1: सुंदर अर्थ सांगितलं. बरोबर. व्रत कशासाठी? तर आठवण की दोघांनी एकमेकांसाठी आणि मुलांसाठी आणि पुढे समाजासाठी काहीतरी करायचं.
0: बरोबर.
2: आणि हे
1: म्हणजे तू काहीतरी हरतालिकेची कविता तुझ्या वाचनात आली ना?
2: हो.
1: ती कुठली
2: याच्याबद्दल आली अशी की आज आहे हरतालिका क्षण जोडीदारासह त्याचे मनपूर्वक पूजना. उपवास करावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. उपवास करावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण स्त्रिया हे व्रत करत आहेत बालपणापासून जोडीदारासाठी करावे असे वाटते आज शुभचिंतन. दोघांनाही वाटते की जोडीदारासाठी करावे आज शुभचिंतन. मुद्दाम नव्हे पण सहवासाने प्रेम वाढते हो सूचना. खरे तर दोघांनाही खात्री असते आपल्या प्रेमाची. पण हरतालिका व्रताने होच स्वावती मिळते पती पत्नीच्या प्रेमा नाते पती पत्नीच्या प्रेमाला.
1: पण असं असलं तरी व्रत कुणाला कंपल्सरी करू नये किंवा रजा मिळाली नाही तरी सुद्धा ते रजा घेऊन अगदी काहीतरी ते करण्यासाठी हट्टाला पेटू नये. कारण शंकर पार्वतीला नुसता नमस्कार केला तरी तो पुरतो. नवीन पिढीमध्ये संक्रमित काय करायचं आपल्याला की जसं सुप्रियाने सांगितलं की एकमेकांच्या बद्दलचा आदर प्रेम आणि विश्वास वाढवणं हा व्रताचा अर्थ आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे.
0: सांभाळणं तो विश्वास प्रेम हेच एक व्रत म्हणून दोघांनी केलं पाहिजे आणि आयुष्यभर ते एकाच दिवशी करू,
1: एकाच दिवशी करू नये. जसं एकाच दिवशी 15 ऑगस्टला देशप्रेम दाखवू नये तसंच आहे. आणि आता परत हरतालिकेनंतर येते
0: गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी. हे एक धार्मिक व्रत आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत गणेश उत्सव साजरा करतात.
2: हो, या महिन्यात असं मानलं होतं की भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. या दिवशी गणेशाची पूजा अर्चा केल्याने घरात सुख समृद्धी शांतता नांदते आणि गणेशाला सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा, दुःखहर्ता म्हणजे दुःखहरण करणारा असंही मानले जाते.
1: आणि तुम्हाला माहितीये का गणपतीला एक अशोक सुंदरी नावाची बहीण पण आहे, कार्तिकेय नावाचा भाऊ आहे आणि रिद्धी सिद्धी ह्या पत्नी आहेत. गणेशोत्सव साधारणपणे 10 दिवस साजरा होणारा सण आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला विसर्जित करून त्याची सांगता होते आणि लोकमान्य टिळकांनी तो सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण गंमत आहे का की सार्वजनिक गणेशोत्सवात सुद्धा तेव्हा चांगली व्याख्यानं व्हायची, चांगले कार्यक्रम व्हायचे. अतिशय मी परवा म्हणजे मागच्या वर्षी एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात गेले होते तर अतिशय काहीतरी घाणेरडी गाणी लावली होती आणि गणपतीला नमस्कार करावा तर तिथे गाणं लागलं होतं मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम आहे, म्हणजे डोक्याला हातच लावला. आपण काय अर्थ काढतो या सणांचे हे लक्षात घेतलं पाहिजे ना.
0: खरे तर हा सण राजकीय हेतूने लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. त्याच्यामुळे एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जायचं आणि कला सादरीकरण केलं जायचं,
2: वेगवेगळ्या व्याख्या त्यांची चांगली
0: व्याख्यानं ऐकायला, हा त्यामागचा उद्देश होता. पण हल्ली त्याचं थोडं स्वरूप बिभत्स झालंय आणि ते नवीन पिढीने लक्षात घ्यावं ही त्यांना याची विनंती आहे.
2: सगळ्या नवीन पिढीला लक्षात आलं पाहिजे की हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे आणि त्याला आवाहन करून पूजा केली जाते आहे.
1: या गणेशाला वेगवेगळ्या 108 नावांनी ओळखलं जातं. त्याला जास्वंदाचं फूल, हिरवागार, दुर्वा अतिशय प्रिय असतात. शिवाय कलाशास्त्र आणि बुद्धीची देवता आहे ही, म्हणून 10 दिवस ते आपल्याकडे येतात तर आपल्याला सांगून जातात की कलाशास्त्र आणि बुद्धी शाबूत ठेवा आणि त्याचं पालन करा, वाढवा.
2: हो, वेदव्यासांनी सांगितलेलं महाभारत हे गणेशानेच लिहिलेलं आहे.
1: बरोबर.
0: गणेशाचं स्वागत आपण ढोल आणि ताशाच्या गजरात करतो. खरं मी नवीनच वाचलं म्हणजे मला माहिती नव्हतं की ढोल हे उत्तरेतलं वाद्य आहे. पण आता महाराष्ट्रात सुद्धा कुठलाही सण ढोल ताशाशिवाय साजरा होत नाही आणि गणेशाचं जेव्हा आगमन आपण ढोल ताशाच्या गजरात करतो तेव्हा फार अगदी तो याच्यात आल्यासारखा वाटतो एकदम. ढोला संस्कृत मध्ये पट असे पण म्हणतात आणि आपलं मूळ वाद्य संबळ जे देवीच्या जागर गोंधळात
2: या दिवसात इतकी सुंदर सुंदर वाद्य वाजवली जातात आणि गाणी म्हटली जातात. भूपाळी, गणेश चवन, गणेश स्तोत्र अशी
1: आणि ते सुरेख प्रथम तुला म्हणजे
2: मोरेश्वराची पाळी अशी खूप छान छान गाणी म्हटली जातात.
1: आणि आपण गणेश चतुर्थी किंवा गणपती गणेशोत्सव सादर करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.
2: आपण आपोआप त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन जातो. हे परमेश्वर या गणेशा आणि कल्याणचा ईश्वर असल्या माझ्यामध्येही माझं मी पण, माझा इगो, माझा अहंकार, क्रोध, मोह, मत्सर या सर्वार्थाने यांना नष्ट होऊ दे. विनम्र होऊन मला तुझे वंदन करून अशी बुद्धी लागू.
1: आणि गणेश म्हणजे गजानन आपल्याला नेहमी सांगत असतात चांगली गोष्ट. पण आपण आपल्याला सांगितलं पाहिजे की खोटी वर्गणी त्यांच्या नावाखाली जमवू नये, रात्रभर जागरण करत काहीचे काही गाणी म्हणू नये, पिऊ नये, जिंकू नये आणि सुंदर उत्सव कर. रेलच्या नावाखाली गणपतीच्या समोर तमाशे करू नको, स्पीकरचा आवाज करून हे सगळं किती महत्वाचं आहे. नाही
0: हे कारण नव्या अर्थाने जपलं पाहिजे
1: त्याचा त्याचा नवीन. आणि गणपतीच्या आगमनानंतर गौरी महालक्ष्मीचंही आगमन होतं, त्याचे सुद्धा पूजन सोहळा, यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं. नाही का अंजली
0: गौरी म्हणजे आत्मनिष्ठा. यांची सातखड्यांची मांडणी एका चांदीच्या वाटीत रेशमी वस्त्र ठेवून त्यांची स्थापना केली जाते आणि मग हे ज्येष्ठा कनिष्ठाचे खडे पाणवठ्यावरून आणून त्यांची विधिवत पूजा होऊन त्यांना घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवला जातो.
1: बरोबर.
0: अशा खड्यांच्या गौरी कोकणातील लोकांमध्ये स्थापन होतात. पण मराठवाड्यात त्या महालक्ष्मी असतात, उभ्या
1: ठिकाणी बसलेल्या
0: पिलवंड म्हणतात.
1: आणि खूपच छान, म्हणजे असं इतकं प्रसन्न वाटतं ना वातावरण. देव जेव्हा घरात येतात ना तेव्हा ते आपल्याला
2: ज्येष्ठा कनिष्ठा असतात आणि ते आपापल्या घराच्या पद्धतीप्रमाणे त्यांची मांडणी करतात.
0: त्यांची जी आरास केली जाते ना ते अगदी स्त्रीचं त्यातनं कौशल्य दिसून येतं घरात. सुंदर पद्धतीने ती आरास केली जाते.
1: अगदी बरोबर. म्हणजेच काय की गौराई म्हणजे सौख्याचा वास इथे असतो. त्यामुळे तू काहीतरी छान दोन ओळी लिहिल्या होत्या असता अशा गौराई पुढे काय ग त्या अंजली
2: अशा गौराई पुढे जोडते दोन हात एक मस्तको आणि गौराई
1: परंपरा पाळत होते. अरे वा, मला आजही आठवत आहे ती छान लिहिल्या होत्या असत्या. ते सगळे अर्थ आपण नवीन लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे म्हणूनच म्हटलं जातं
2: दिन जुने अर्थ नवे.
1: दिन जुने अर्थ नवे.

0: श्रोते हो, मी सुषमा दाते आज पुण्यात आले आहे आणि अथश्रीमध्ये येऊन उमाताई परांजपे यांच्याशी बोलतीय. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे पुनर्वसन. उमाताईंनी 1966 जीएस मेडिकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचा कोर्स केला, त्यानंतर पुनर्वसनाच्या संदर्भात रिहॅबिलिटेशनचा कोर्स केला, मग अनेक हॉस्पिटल्समध्ये, वृद्धाश्रमामध्ये, अनाथ अपंग मुलांच्या सेंटरमध्ये पुनर्वसनाचं काम केलं. त्यांच्याकडनंच आपण सगळं जाणून घेणार आहोत पुनर्वसन म्हणजे काय. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पुनर्वसन म्हणजे काय हे जरा तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि पुनर्वसनाची गरज समाजाला कधी आणि का वाटली तेही आम्हाला श्रोत्यांना सांगा.
1: त्याची व्याख्या अशी आहे, समाजात स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता अपंगत्वा सकट निर्माण करणं म्हणजे पुनर्वसन. म्हणजे असं नाही की प्रत्येक माणूस पूर्ण बरा होणार आहे, पण त्याच्या अपंगत्व सकटपणे स्वाभिमानाने जगण्याची त्याला तयार करायचं.
0: बरोबर.
1: ह्याची खूप महत्वाची गरज सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जाणवली, कारण का त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व प्रत्येक देशांमध्ये खूप प्रमाणात वाढलं आणि ते सुद्धा तरुण पिढीमध्ये वाढलं. आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्वाचं कार्य होतं. त्यावेळेला अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा वेगळा कोर्स डॉक्टरांसाठी सुरू करण्यात आला. आणि त्याचा कोर्स चालू केला म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे पॅरामेडिकल कोर्सेस किंवा पॅरामेडिकल मंडळी ह्यांची गरज होती. म्हणजे नुसत्या नर्सेस पुरेशा नव्हत्या त्यामध्ये. तर आता रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे हा एक मोठा अंब्रेला असतो, त्याच्या हाताखाली मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल मेडिसिन केलेले डॉक्टर असतात आणि त्यांच्या हाताखाली फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, प्रोस्थेटिक ऑर्थोटिक इंजिनियर, व्होकेशनल गायडन्स, सायकोलॉजिस्ट हे सगळे लोक लागतात.
0: अच्छा.
1: तेव्हा कार्य एकत्र पूर्ण करता येतं. आता मी थोडक्यात तुम्हाला हे कार्य कसं चालतं ते म्हणजे, एक पेशंट आपल्याकडे, एक मनुष्य अपंग असलेला मनुष्य आपल्याकडे आला तर त्याचं इव्हॅल्युएशन म्हणतात, त्याची पूर्ण क्षमता काय आहे ते बघण्याचं कार्य प्रत्येक डिपार्टमेंट करतं. आणि मग त्याचं सगळ्याचं एकत्र जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते डॉक्टर संतांपुढे, म्हणजे डॉक्टर संतने आपल्याकडचे रिहॅबिलिटेशनचे फादर ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणून मानले जाणारे डॉक्टर होते, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन मध्ये ते कार्यरत होते. मग त्यांच्या हाताखाली त्या पेशंटचा कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. म्हणजे कसं की त्याला आपल्या पायावर उभं करण्यापासून, त्याला नोकरी लागण्यापासून, तो स्वतंत्रपणे जगायच्या लायकीचा होईपर्यंत.
0: बरोबर.
1: हा एक म्हणून ती अमरेला असावी लागते.
0: हा म्हणजे दुसऱ्या महायुद्धात सैनिक जे अपंग होऊन आले आणि त्यांची पुनर्वसनाची गरज यातून हा सगळा प्रकार सुरू झाला जास्ती जोरात आणि भारतात संतांनी ते आणलं. आणि तुम्हाला त्यांच्या हाताखाली किती वर्ष काम करता आलं?
1: 1955 साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर हजेलीत चालू झालं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे.
0: बर.
1: आणि तेव्हा तिथे डॉक्टर संत त्याचे डायरेक्टर होते, पहिले डायरेक्टर. आणि त्यांच्या हाताखाली मी 1966 1975 पर्यंत काम, जवळजवळ 10 वर्ष काम त्यांच्या हाताखाली मी केलं.
0: वा.
1: आणि त्या कामाचं महत्व असं होतं की रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालं होतं, पण ते आपल्याला उपयोगात आणायचं होतं आपल्या भारतात. आणि या दोन संस्कृतींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ते मोठं कार्य 20 वर्षात डॉक्टर संतांनी केलं की ते म्हणजे मॉडिफिकेशन, ते चेंजेस काय घडवावे लागतात. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते ते म्हणजे असं की आपल्याकडे आता त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे खोटे पाय बनवले, म्हणजे गुडघ्या खालचा खोटा पाय, गुडघ्याच्या वरचा खोटा पाय हे सगळं झालं. पण तिकडे ते लोक बूट घालतात आणि आपल्याकडे तर घरात बूट बीट घालणं शक्यच नाही. मग तो जो पाय, खालचा पाय म्हणजे खोटा आणि त्याचा पाऊल हे आता पण त्यावेळेला ते कसं करायचं, त्या शेतातल्या माणसाला ते चालणार नाही. मग तिथे असं एक रॉकर बॉटम द्यायला सुरुवात केली. तिथे बूट नव्हतात किंवा तिथे पाऊल नव्हतंच, पण ते त्यांना जास्त पटलं किंवा आवडलं की ते धुवून त्यांना पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा किंवा इव्हन मंदिरात जाणं सुद्धा सहज शक्य झालं. आणि म्हणून त्याच्या प्रकारचे पाय बनायला लागले.
0: म्हणजे आपल्या देशातल्या कंडिशन्सला उपयोगी असलेल्या गोष्टी बनवाव्या लागल्या. बरोबर,
1: करेक्ट, बनवाव्या लागल्या. आणि त्याच्यासाठी आणखी सुद्धा पुष्कळ बदल केले. जे गुडघ्याच्या वर कापलेला पाय होता त्याला गुडघ्यापाशी तो संपवला. त्यामुळे त्या माणसाला खाली बसून, म्हणजे बाई असो किंवा पुरुष असो, शेतातलं काम असो किंवा घरकाम असो, हे सगळं खालीच असायचं. कधी सगळी कामं ते स्वतःच्या स्वतः करू शकायला लागले आणि त्यामुळे ते स्वतंत्रपणे जगू शकले.
0: होय होय.
1: आता आपण कॅलिकल देतो मुलांना, पोलिओ आपल्याकडे खूप प्रमाणात होता पूर्वी. मग त्यांचा जो गुडघा फक्त 90 डिग्रीच वाकायचा, पण आपल्याला चौकडं बसायचं असायचं. मग तो जॉईंट आमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये बदलला आणि असा केला की ते खाली बसून सुद्धा त्या कॅलिपर घालून किंवा ती ब्रेस घालून ती भांडी घासणं, धुणी धुणं किंवा इतर कामं करणं, वेल्डिंग करायचं, फिटिंग हे सगळं ते करू शकायला लागले. अशा प्रकारचे चेंजेस झाले. व्हीलचेअर काय आपल्या खेडेगावात चालणं शक्यच नसतं, त्याऐवजी पाटला आला. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्या लोकांनी पाटला पाहिलेला आहे. त्याच्यावरती ते ढकलून ढकलून आरामात जमिनीवरती जाऊ शकतात आणि आपली कामं करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तिथे कार्य सुरू झालं.
0: आणि
1: आपण विचाराल की हे वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्र का? आपण समजा फिजिओथेरपिस्टला वाटलं की आपण या मुलाला आता तो वॉकरवर चालायला लागला, त्याला काठ्या देऊन आपण चालतो करू. पण मग त्याला सायकोलॉजिस्ट सांगायचं की अरे त्याला तुम्हाला चालवायचं आहे, पण त्याला डावा हात आणि उजवा हात कळतच नाहीये, त्यामुळे तो दहा कर्सेस घेऊन चालणार कसा? त्याला किती जमीन खोल आहे की काय हे कळत नाहीये, त्याच्यावर तो धडपडू शकतो. मग त्याला वॉकर लागणं हे महत्वाचंच आहे. नंतर आम्ही म्हटलं एखाद्याला की आता हे एवढी मोठी ब्रेस आम्ही द्यायची का प्रत्येकाला, तर त्यामुळे म्हणायचं अरे खेड्यातली जरी माणसं असतील, पोलिओ खूपच होता त्यावेळेला, तर खेड्यातली जरी माणसं त्याने चालायचा हक्क आहे, तर त्या माणसं रिपेअर कोण करणार? तर डॉक्टरांना वाटतं काय काहीतरी जुगाड करतील ते रिपेअर करतील. ते म्हणाले 100 पैकी 10 लोक जरी चालायला लागली तर मला खूप समाधान, आपल्या सगळ्यांना खूप समाधान व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ह्या सगळे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी सबंध भारतात चालू झाले.
0: कुठे कुठे सुरू झाले हे, कुठे संस्था या सुरू झाल्या?
1: म्हणजे वेलोरमध्ये एक लेप्रेसीसाठी म्हणून संस्था सुरू झाली, दिल्लीमध्ये संस्था सुरू झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेप्रेसीसाठी इव्हन आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं.
0: बरं.
1: आणि त्याचे आणि ते कोर्सेस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले, मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर इंडिया सुरू झाले. आणि ह्या प्रोसेसिस बनवणं हे सुद्धा सगळं ऑल इंडियामध्ये सुरू झालं. त्यामुळे रिहॅबिलिटेशन हे फार सोपं होऊन जातं नंतर. मग
0: हे
1: कोर्सेस होते पण रिहॅबिलिटेशन सारखं सेंटर कुठेही नव्हतं. म्हणजे सगळे एकच राहून काम करतात, हे जे सेंटर होतं त्याचं कुठे त्या वेळेला नव्हतं. 1950 पुढे,
0: बरोबर,
1: 60-70 पर्यंत. आणि अशा प्रकारे ह्या संस्थेचं काम चालू राहिलं.
0: हो हो. आणि त्यामुळे लोकांना खूप फायदा झाला की पुनर्वसनाचा अर्थच हा की प्रत्येकाला नीट जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, आणि त्यातल्या त्यात त्याला इंडिपेंडेंट करण्याचा तो प्रयत्न आहे. आता पोलिओ तर दूर झालेला आहे, पण असे अनेक अजून अपंग लोक आहेत आणि अपंग संस्थांमधून किंवा वृद्धाश्रमामधून सुद्धा हे रिहॅबिलिटेशनचं कार्य सुरू झालं का?
1: हो, झालं आहे, सुरू झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे सुरू झालं. त्याच्यामध्ये तीन ऑर्गनायझेशनची माहिती सांगते. एक म्हणजे नाक्टिओ आणि फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप, या लोकांनी शेल्टर्ड वर्कशॉप काढली. तेही अपंग मुलं जाऊन काम करतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण त्याची जी कपॅसिटी काम करायची ते इतर लोकांपेक्षा कमी असते.
0: पण
1: त्यांनी सगळे वर्कशॉप सुरू केले. आणि स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर मिठू अलूर यांनी चालू केली. त्याच्यामध्ये हा मुलांना शिक्षण, मल्टिपल हँडिकॅप असते म्हणजे बुद्धी पण कमी आहे, हातापायचे हालचाल कमी आहे, तर अशा लोकांसाठी वेगळी शाळा आणि त्यांना त्या टीचर्सना ट्रेनिंग, ह्या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. आणि
0: हे
1: सगळीकडे पसरलं नंतर हळूहळू, म्हणजे दिल्लीमध्ये सुरू झालं, साऊथमध्ये सुरू झालं, सगळीकडे सुरू झालं हे.
0: इव्हन
1: कर्नाटकमध्ये सुरू झालं.
0: म्हणजे अशा अनेक संस्थांमधनं आजच्या तरुणांनाही शिक्षण घेऊन या संदर्भात काम करता येऊ शकेल.
1: हो, जरूर करता येऊ शकेल.
0: आणि तुम्हाला हे अपंग अपंगत्व असलेली लहान मुलं किंवा वृद्ध माणसं यांच्याबरोबर काम करताना काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे काही प्रश्न जाणवले का?
1: नाही, प्रश्न जाणवले म्हणजे काय व्हायचं की मुख्य म्हणजे लक्षात आलं की आपल्याला सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं, जे फक्त सायकोलॉजिस्टच करतात असं नाही.
0: हो,
1: आम्हाला सुद्धा काउन्सिलिंग कशा प्रकारे करेल का, त्या आईला कुठेतरी गिल्टी वाटत असतं. मग आता मी आणि तिला असं वाटतं की मी ह्याच्यासाठी सतत सगळा वेळ द्यावा, म्हणजे तुम्हाला ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या घरातलं बघू, ते आमच्या लक्षात आलं. ते म्हणायचे की तुम्ही म्हणालाय तीनदा व्यायाम करून घ्या, पण नाही जमत. आमच्याही लक्षात आलं, त्याच्यातनं आम्ही शिकलो की बाई घरातल्या घरातली सगळी कामं करायचे शिवाय. म्हणजे आम्ही आमचा तो पॅटर्न बदलला पूर्णपणे, आणि त्यांना जमेल त्या प्रकारातच त्यांना घरी घरचे व्यायाम करायला शिकवायला लागलो, किंवा त्या मुलाची काळजी कशी घ्यायची शिकवायला लागलो. आणि आणि त्याचा फायदा होतो आता. आणि आपल्याला असं वाटतं की ती मुलं किंवा ते पेरेंट कोऑपरेट करतील का, त्यांचं कोऑपरेशन पूर्णपणे असतं. वृद्धांच्या मध्ये सुद्धा त्यांना काही झालं तरी कोणावर अवलंबून राहायची इच्छा नसते, तर त्यामुळे त्यांना अशी इच्छा असते की आपण काही करू, आपल्या अपंगत्वासकट ह्या लोक जर आपल्याला शिकवायला तयार आहे तर आपण शिकणं हे महत्वाचं आहे, त्यांना पटतं.
0: बरोबर.
1: आणि पूर्णपणे आम्हाला कोऑपरेशन देतात.
0: या शिक्षणामध्ये सातत्य हे फार महत्वाचं आहे, तर ते सातत्य राहण्यासाठी तुम्हाला आणि तिकडनं त्यांनी असे दोघांनी प्रयत्न करण्याची गरज आहे ना?
1: हो, अगदी.
0: हा, आणि मग त्याच्यावरती त्याचा रिझल्टही मिळतो आणि मग तुम्हाला त्याचं खूप समाधान मिळतं.
1: हो, आणि मला अजून एक सांगायचं की समाजामध्ये सुद्धा
0: हा
1: त्याची नितांत गरज आहे. आता इतकी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स आहेत, म्युनिसिपॅलिटीची आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी एक रिहॅबिलिटेशन युनिट असायला पाहिजे.
0: तुम्ही हा विचार फार चांगला मांडलात की प्रत्येक प्रायव्हेट आणि मोठ्या हॉस्पिटलला एक रिहॅबिलिटेशन सेंटर हवं, जिथे सगळे जाऊन गायडन्स घेऊ शकतात आणि ट्रीटमेंट घेऊ शकतात. फार मोठा विचार मांडला.
1: हा, पहिला युनिट मी पाहिलं होतं तर टीडीएस सेंटरमध्ये डॉक्टर ए एन पंडित यांनी पिडियाट्रिक साठी काढलेलं होतं.
0: हो,
1: आणि तिथे पण मी 5 वर्ष काम केलेलं होतं. आणि नंतर हळूहळू आता सुरुवात झालेलीच आहे, पण ही जी मोठी आपले कॉलेजेस आहेत आणि त्याच्याबरोबर जी हॉस्पिटल्स आहेत तिथे सुद्धा सगळे रिहॅबिलिटेशन सेंटर पाहिजेच आहेत. एक युनिट असणं
0: हे
1: फार महत्वाचं आहे. हा एक मुद्दा. आता हे झालं हॉस्पिटल्स आणि ह्याच्याबद्दलचं बरोबर, पण समाजामध्ये ज्या इतर गोष्टी आपल्याला, आता कोणाला शॉपिंगला जायचंय, कोणाला प्रवास करायचा आहे, तर अशांसाठी ट्रेन्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या बस स्टँडवरती अपंगांसाठी तर हळूहळू सुरुवात झाली, त्याची जाणीव झालेली आहे, पण ते जास्त जोराने सुरू व्हावं. आणि प्रत्येक आणि ते तर सोडाच, आपण साध्या सोसायटीमध्ये गेलो राहतो त्या सोसायटीमध्ये, तर तिथे सुद्धा एक जरी पायली असली, एक पायरी जरी असली तरी त्याला धरायला पाहिजे शेजारी बार पाहिजेच.
0: बरोबर.
1: नाही तर अगदी तरुण माणसाकडे जरी काठ्या असल्या दोन, तर त्याला काय ते उड्या मारून करता येत नाही त्या दोन पायऱ्या सुद्धा.
0: खरंय, खरंय.
1: आपण विचार करायला पाहिजे.
0: आणि आता इतक्या नवीन गृहरचना होत आहेत, त्यासाठी हा विचार फार महत्वाचा आहे की एखादा वृद्ध, एखादा अपंग जरी आपल्या सोसायटीत आला तरी त्याला नीटपणे चढता यावं, उतरता यावं या दृष्टिकोनातून सोय केली पाहिजे.
1: आणि त्याच्याशिवाय अजून एक सांगते, म्हणजे दुकानात वेगवेगळ्या,
0: होय,
1: तिथं पण सोयी नसतात. तिथे 2-4 पायऱ्या असतात, ते उंच पायऱ्या असतात, त्याला धरायला काही नसतं बाजूला.
0: हो,
1: असं चालणार नाही. किंवा त्या मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सुद्धा तिकडे त्यांनी व्हीलचेअरची प्रोव्हिजन करायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: अगदी काही वृद्धांना खरेदी करायला यायचं असतं, पण आणि ती इलेक्ट्रिकल व्हीलचेअर पण आता अगदी आरामात मिळतात.
0: होय,
1: तुम्ही ते स्वतः जाऊन खरेदी करून येऊ शकतात. त्याच्यासाठी वाटल्यास त्यांनी काही चार्जेस ठेवावे, पण ह्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या.
0: आता हळूहळू उपलब्ध होतील आणि तुमच्या ह्या बोलण्यामुळे नक्कीच तो अवेअरनेस समाजामध्ये तयार होईल, म्हणून तुमच्या मुलाखतीचं फार महत्व वाटलं. उमाताई, आज तुम्ही आलात आणि आपण इथे बोललो एकत्र बसून, फार छान वाटलं. आणि असंच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
1: आणि मला पण आपले आभार मानावेसे वाटतात की हे जे काही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद.
0: कारण खूप तुमच्याकडे सांगण्यासारखं आहे, तुमचं कार्यही खूप मोठं आहे, तरी तुम्ही ते थोडक्यात खरंच खूप सुंदर रीतीने मांडलं आणि खूप चांगला संदेश दिलात की समाजामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजेत आणि अपंगांची सोय त्यामुळे झाली पाहिजे. मी आहे सुषमा दाते, आज पुण्यातील अथश्रीमध्ये उमाताई परांजपे यांची मुलाखत घेतली. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते पुण्याच्या डॉक्टर शारदा बापट यांच्याबद्दल. आता तुम्ही म्हणाल की असं काय विशेष आहे की त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगताय, तर आपण ऐकल्यानंतर माझ्या या बोलण्यामध्ये काय विशेष आहे ते आपल्या नक्कीच लक्षात येईल. तर मंडळी, झालं असं की यूट्यूबवरती वेद या सदरामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी डॉक्टर शारदा बापट यांची घेतलेली मुलाखत मी सहज उत्सुकत म्हणून पाहिली आणि काय सांगू, अक्षरशः भारावून गेलो. झपाटले पण ते जाणते पण असं या मुलाखतीचं नाव होतं. डॉक्टर शारदा बापट यांचं बोलणं ऐकलं आणि आठवण आली एखाद्या पूर्ण उमललेल्या गुलाबाच्या फुलाची किंवा कमळाची. जेव्हा ही फुलं पूर्ण उमललेली असतात ना, तेव्हा पाकळी पाकळी फुलून येते. ते फूल आपल्याला सुंदर दिसतं कारण ते आपल्या पूर्ण ताकदीनं नजाकतीनं फुलून आलेलं असतं. म्हणूनच त्याचं सौंदर्य आपल्या मनाला भुरळ घालतं. डॉक्टर शारदा यांचं व्यक्तिमत्वसुद्धा मला असंच भासलं. एखादी व्यक्ती एकाच जन्मात इतक्या विविध गोष्टी करू शकते यावर खरं तर विश्वासच बसत नाही. म्हणून तर एकाच या जन्मी जणू असं या आजच्या कार्यक्रमाचं नाव मी घेतलं आहे. अनेक क्षेत्रात ज्यांनी अनोखं कार्य केलं अशा लोकांच्या मुलाखती डॉक्टर नाडकर्णी हे या सदरातून घेत असतात आणि त्यांना आपल्या समोर आणतात. डॉक्टर नाडकर्णी हे या मुलाखतीमध्ये डॉक्टर शारदाताईंना विचारत होते की शिक्षण म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची टप्प्याटप्प्यानं विकसित होणारी जाणीव असं आपल्याला का वाटतं. मंडळी, ही खरं तर शिक्षणाची आगळी वेगळी आणि सुंदर व्याख्या डॉक्टर शारदा बापट यांनीच केलेली. उत्तरादाखल त्या म्हणाल्या, आपण जेवढं अधिक शिकत जातो तेवढं आपल्याला किती कमी ज्ञान आहे हे कळत जातं. म्हणजेच आपल्या अज्ञानाची जाणीव आपल्याला होते. हे अफाट विश्व, त्यात एक छोटासा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. त्या पृथ्वीवरचा एक जीव म्हणजे आपण मानव. तरी केवढा अभिमान असतो आपल्याला. लांब कशाला जायचं? वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना मला आपल्या शरीरातल्याच अफाट विश्वाचं दर्शन झालं. आपलं शरीर हे लाखो पेशीने बनलेलं एक अद्भुत आश्चर्य आहे. या सगळ्या पेशी एकमेकांच्या सहकार्यानं काम करतात. एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटीच. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. प्रदूषण, चुकीचा आहारविहार यामुळं कितीतरी आजारांची निर्मिती होते. त्यात सुधारणा केली तर अनेक आजार आपण टाळू शकतो. आपल्या आहार विहार विचारात बदल केल्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते असं त्या म्हणतात. मंडळी, शारदा बापट या नावापासून सुरू झालेला आणि डॉक्टर शारदा बापट या नावापर्यंत झालेला हा प्रवास अतिशय रंजक आणि रोमांचक आहे. अर्थात त्यांचा प्रवास अविरत सुरूच असतो, तो थांबलेला नाही, संपलेला नाही. हा प्रवास त्यांच्या जिद्दीची आणि सतत नवनवीन शिकण्याची साक्ष आपल्याला देत असतो.
बी एला इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झालेल्या शारदाताईने सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स केला. नंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेसशी संबंधित व्यवसायात भागीदार म्हणून पदार्पण केलं. हे काम करत असताना त्यांनी डबल एंट्री अकाउंटिंगचं ज्ञान प्राप्त केलं आणि याच दरम्यान त्यांचं नरेंद्र बापट यांच्याशी लग्न झालं आणि लवकरच त्या आईसुद्धा झाल्या. याच दरम्यान त्यांनी LLB सुद्धा शिक्षण घेतलं आणि कायद्याची पदवी प्राप्त केली. डॉक्टर शारदा यांच्या आई त्या आठवीत असल्यापासून, म्हणजे डॉक्टर शारदा आठवीत असल्यापासून सतत आजारी असायच्या. त्यांच्या आरोग्यासंदर्भात खूप तक्रारी होत्या. डॉक्टर शारदा या आईच्या आजारासंबंधी दिल्या जाणाऱ्या औषधासंबंधी माहिती मिळवण्याचा

नंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला होता, हे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतं. मग आपणही असे डॉक्टर का होऊ नये या विचारानं त्यांच्या मनाचा ताबा घेतला आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाठपुरावा करायला सुरुवातही केली. पण मंडळी, सुरुवातीला त्यांच्या पदरी निराशा पडली. सुरुवातीला तर लोकांनी त्यांना वेड्यातच काढलं. त्यांचं 12वी आर्ट्सचं शिक्षण झालं होतं. वैद्यकीय शिक्षणासाठी 12वी विज्ञान पास होण्याची आवश्यकता होती. एकदा 12वी झाल्यावर पुन्हा 12वीच्या परीक्षेला बसता येणार नाही असं त्यांना सांगितलं गेलं. HSC बोर्डात बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांना या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मिळालं. त्यासाठी त्यांनी जिथून 12वी आर्ट्स केलं होतं त्या कॉलेजचं ना हरकत प्रमाणपत्र आणावं लागलं. मगच दुसरीकडे 12वी सायन्सला प्रवेश मिळाला. मंडळी, त्यावेळी त्यांचं वय होतं 35 वर्ष. आता शारदाताईंनी वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून नियमितपणे 12वीचं शिक्षण घेतलं. आपल्यापेक्षा लहान वयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये त्या बसल्या आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे शिक्षण त्यांनी घेतलं हे विशेष. परीक्षा जवळ आली त्यावेळेलाच एक दुःखद घटना घडली. त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या मनावर आईच्या निधनाचा फार मोठा आघात झाला. पण अशावेळी त्यांचे पती नरेंद्र यांनी त्यांना धीर दिला आणि वर्षभर अभ्यास केलाच आहेस तर 12वीची परीक्षा दे असा सल्ला दिला. मंडळी, तशाही मनस्थितीमध्ये त्या परीक्षेला बसल्या. तरी देखील परीक्षेमध्ये त्यांना 75% गुण मिळाले. पुण्यातच वाडिया कॉलेजला नुकतीच वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात होणार होती. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच होती. सुरुवातीला त्यांना या शिक्षणापासून परावृत्त करण्याचा देखील प्रयत्न झाला. त्यांना सांगितलं गेलं की अभ्यासक्रम अतिशय कठीण आहे, खूप अभ्यास असतो, नियमित विद्यार्थ्यांनासुद्धा करणं अवघड जातं, पण कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकली नाही कारण त्यांचा निर्धार पक्का होता. मंडळी, पुण्याच्या डॉक्टर शारदा बापट यांच्या या अथक जिद्दीचा प्रवास आणखी पुढच्या भागामध्ये मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 46 दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण ज्याला त्रास व्हावा असं वाटतं त्याने विषयांचं चिंतन करीत जावं. विषय न मिळताच जीवाची तगमग होते. आनंदघन रामाला सोडून ज्याच्या मनामध्ये विषय चिंतन चालते त्या विषय सक्ताला समाधान कसे मिळणार. त्याला सुख असावे असे वाटते त्याने रघुनाथाचे भजन करण्यास लागावे. दुःखाचे मूळ असलेले स्वजन त्यागावे. जेथे वासना उफाळून येते तेथे अपाय आणि दुःख निर्माण होतात म्हणून विषय वासना सोडणारा तो एकमेव सुखी असतो. विषयांपासून निर्माण होणारे सुख म्हणजे परमदुःख होय. आधी ते गोड वाटते तरी नंतर शोक निश्चित आहे. गळ गेला असता माशाला सुख वाटते पण ओढून घेतले असता घसा फाटतो. तसेच चारा पाहून हरिण सापळ्यात सापडतो त्याप्रमाणे विषय सुखाची गोडी गोड वाटली तरी वाईट आहे म्हणून रघुनाथाची आवड धरावी. हे ऐकून भाविकांनी विचारले, स्वामीजी असा उपाय सांगा की ज्याच्यामुळे आमचा यमलोक चुकेल. देवाचे वास्तव्य कुठे असते तो आम्हाला कसा भेटेल. दुःखरूपी संसार कसा दूर होईल हे आम्हाला सांगावे. प्रत्यक्ष भगवंत प्राप्ती होऊन अवनती टळावी असा उपाय कृपामूर्ती स्वामीजी मदतीनावर करावा. यावर स्वामी म्हणतात, एकचित्ताने भगवत भजन करावे त्यामुळे समाधान होईल. भगवत भजन कसे करावे, मन कुठे ठेवावे, भगवत भजनाचे लक्षण मला सांगावे असे उदास चेहऱ्याने स्वामींची पावले धरून सद्गजित कंठाने नेत्रातून अश्रुपात होत असताना भक्ताने विचारले. शिष्याचे आनंद भक्ती पाहून सद्गुरू विरगळले. आता पुढील समासात स्वानंद प्राप्तीचा उपाय स्वामी सांगतील. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास दशम समाप्त नवविधा भक्ती नाम चतुर्थ दशक. गणनाथांचा जय जयकार असो. तू विद्यावैभवामध्ये समर्थ आहेस. अध्यात्मविद्येचा परमार्थ आहेस. तू मला बोलते कर. वेदांची जननी असलेल्या शारदेस नमन. तुझ्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते. आता सद्गुरूंचे स्मरण करूया. तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ ब्रह्मरूप आहे. त्याच्यामुळे ज्ञानविचार समजू लागतो. श्रोत्यांनी विचारले आहे भगवत भजन कसे करावे म्हणून ग्रंथामध्ये मी निरूपण करीत आहे. श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. नवविधा भक्ती कशी करावी याबाबत शास्त्रामध्ये जे सांगितले आहे ते ऐकून पावन व्हावे. आता मी नवविधा भजनाची माहिती देत आहे ती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ही प्रथम भक्ती असून ते ऐकत जावे. कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग योगमार्ग वैराग्यमार्ग याबाबतची माहिती नाना व्रतांचा महिमा नाना तीर्थांचा महिमा ऐकत जावा. नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना पुनश्चरणे ऐकत जावी. दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कसे असतात ते ऐकावे. उष्णवास जलवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कसा असतो ते ऐकावे. जपी तपी तामस योगी नाना निग्रह हटयोगी शक्तीचे उपासक अघोर योगी कसे असतात ते ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने नाना चिन्हे बिंदू त्रिकोण इत्यादी चिन्हे शरीरातील विविध चक्रे ज्ञाने तत्वज्ञाने कशी असतात ते ऐकावे. नाना पिंडज्ञान तत्वज्ञान ऐकावे. नाना भूगोलांची रचना नाना सृष्टीची रचना कशी असती ते ऐकावी. चंद्र सूर्य तारा मंडळ ग्रहमंडळ मेघमंडळ 21 स्वर्ग सप्तपातळे कशी असतात ते ऐकावे. अशी ही भक्तीची श्रवणभक्तीची माहिती समर्थ रामदास स्वामी महाराज देत आहेत. याची पुढील माहिती ऐकूया पुढील भागात. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. श्रोते हो, 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेलं हे निरूपण आहे. खरं पाहिलं म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळंच, कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचं आहे. त्याचं महात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम. ते घेतल्यानं तो आपलासं होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. देव, भक्त आणि नाम. जिथं देव असेल तिथं भक्त आणि नाम असतं, आणि जिथे भक्त असतो तिथं नाम आणि देव असतो. तुम्ही लोकांनी सेवा फार केली, खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवेल अशा रीतीनं उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असं काही मागा की पुन्हा काही हवंसं वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितलं तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात. तर आता त्याच्याजवळ, देवा माझं समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे, हेच मागणं मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, भगवंता मी असा आहे, यात सुधारणा होणं माझ्या हाती नाही. रामा, मी तुझं नाम मरणापर्यंत घेईन तरच घेईन. स्त्रियांनी एकच करावं, पती देवासमान मानून देहानं त्याचं व्हावं आणि मनानं देवाचं व्हावं. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठंही गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधीरहित राहण्याचं साधन म्हणजे उपाधीरहित असलेलं भगवंताचं नाम सतत घेणं. नाम घेतल्यानं श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसं पाणी गोठल्यावर बर्फ होतो ना, त्याचप्रमाणे नाम घेतल्यानं श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळं देवाला तुम्हाला भेटावंच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा, देव तुम्हाला खात्रीनं भेटेल याबद्दल शंका बाळगू नका. परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणानं हाक मारतो तितक्या आपलेपणानं देवाला हाक मारा. आणि आत्तापर्यंत जितक्या आवडीनं भगवंताचं नाम घेतलं तितक्याच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आवडीनं आणि निष्ठेनं ते घ्या. अंतःकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावं. असं नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीवच राहणार नाही, तो आनंदात राहील. मला खात्री आहे राम त्याचं कल्याण करील. नामात शेवटचा श्वास जाण्याकरता आत्तापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरजीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत अंतरंग ह्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तर आता श्रावण संपत आलेला आहे आणि श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या, ज्याला आपण पोळ्याची अमावस्या असं सुद्धा म्हणतो, तर त्याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं होतं एका लेखाच्या स्वरूपामध्ये, जो लेख मागच्या वर्षी एका ई पेपरच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला होता. तेव्हा ऐकूया अतीत कोड या लेखाचं अभिवाचन. श्रावण हा सगळ्यात जास्त सण असलेला महिना, त्याची सांगता होते ती बैलपोळ्याने. देवाधिकांसोबतच निसर्गाची आणि पशूंची देखील पूजा करणारा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आपला भारत देश, आपल्या शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या बैलाची पूजा पोळ्याच्या दिवशी केली जाते. कारण आपल्याला जे अन्नधान्य मिळतं ते पिकवण्यात शेतकऱ्यांइतकीच मेहनत बैल सुद्धा घेतात. हा सण महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी सुद्धा साजरा करतात. याविषयीची एक आख्यायिका मला नेहमी आजी सांगायची. एकदा कैलासात शंकर आणि पार्वती सारीपाठ खेळत बसले होते आणि माता पार्वती तो डाव जिंकली, परंतु भगवान शंकर म्हणाले मी जिंकलो. त्यावर माता पार्वतीने तिथे उपस्थित असलेल्या नंदीला विचारले कोण जिंकले ते. त्यावर नंदी म्हणाला भगवान शंकर जिंकले. त्याने खोटं उत्तर दिल्यामुळे माता पार्वती चिडली आणि तिने नंदीला शाप दिला, तू पृथ्वीवर जाशील आणि तिथे कायम तुझ्या मानेवर ओझं राहील, तुला खूप कष्ट करावे लागतील. हे ऐकून नंदी घाबरला आणि पार्वतीची माफी मागू लागला. त्यावर पार्वतीने त्याला उशाप दिला की वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, वर्षातून एक दिवस असा असेल की ज्या दिवशी लोक तुझी देव म्हणून पूजा करतील, गोडधोड खाऊ घालतील व त्या दिवशी तुझ्या मानेवर ओझं नसेल. आणि तेव्हापासून श्रावण अमावस्या ही बैलपोळा म्हणून साजरी होऊ लागली. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो, त्यामुळे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगांना रंग लावून सजवलं जातं, बैलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल घालतात, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळी संपूर्ण गावातील लोक आपापले बैल घेऊन येतात व त्यांची वाजत गाजत मिरवणूक निघते. शहरामध्ये बैलाची प्रतिकात्मक पूजा केली जाते. जागोजागी मातीचे बैल विकायला बसलेले लोक दिसतात आणि त्या मातीच्या बैलांची आपण पूजा करतो, त्याला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं पण म्हणतात. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी घरातील स्त्रिया खीर पुरीचा नैवेद्य करतात. खिरीची वाटी पुरीने झाकून ती स्त्री डोळे बंद करून बसते आणि अतीत कोण असं विचारते. त्यानंतर एक एक मूल जवळ येऊन मी अशी हाक मारतो, त्यावर ती स्त्री डोळे उघडते व आपल्या मुलाला तो खीर पुरीचा घास खाऊ घालते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलं व्हायची, पण त्यातील काही साथीच्या आजारांनी म्हणा अथवा प्रसूतीच्या वेळी दगावली जायची. म्हणून अशा प्रकारे देवाला विनंती केली जायची की आम्हाला मूल होऊ दे आणि ते जगू दे. जसं जीवतीचं व्रत असतं तसंच हे स्त्रियांनी मुलांसाठी करायचं पिठोरीचं व्रत असतं. तांदुळाच्या पिठापासून 64 योगिनींच्या प्रतिमा तयार केल्या जातात व त्यांची पूजा करतात. त्या काळातील काही प्रथा आजही स्मरणात आहेत. म्हटलं तर दंतकथा आणि ठेवली तर श्रद्धा. खरं तर आई कोणत्याही काळातली असो, कितीही उच्च शिक्षित असो, आपल्या मुलांच्या बाबतीत ती कायमच हळवी असते आणि त्यांच्यासाठी ती सगळी व्रतवैकल्य तितक्याच श्रद्धेने करते. पिठोरी अमावस्या ही मुळातच माय लेकराचा सण म्हणून ओळखली जाते. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, म्हणून पिठोरी अमावस्या ही मातृदिन म्हणून ओळखली जाते. खरं अमावस्या हा अशुभ दिवस समजला जातो, पण मातृदिनामुळे हा दिवस खास बनतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी असी. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्दे सर आजही आपल्याकडे आलेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत लवाद आर्बिट्रेशन आणि यातही आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय. सर, युनोच्या वतीने सभासद देशांशी कोण संपर्क किंवा संवाद साधतात?
1: युनोच्या वतीने सगळ्या सभासद देशांशी संपर्क किंवा संवाद साधण्याचं काम हे युनोचे महासचिव, ज्यांना आपण सेक्रेटरी जनरल असं म्हणतो, ते करतात.
0: जे देश हे फेडरल म्हणजे संघराज्य नॉन युनिटरी स्टेट असतात त्यांना लवादाचे नियम कोणते? मग
1: जे राष्ट्र किंवा देश हे फेडरल, ज्याला आपण मराठीमध्ये संघराज्य असं म्हणतो, ते किंवा नॉन युनिटरी स्टेट म्हणजेच एकात्मता नसलेले देश असतात, त्यांच्यासाठी देखील यापूर्वी आपण बघितलेले आंतरराष्ट्रीय लवादाचे तेच सर्व नियम हे लागू असतात.
0: युनोच्या सभासद देशांपैकी एखाद्या देशाने लेखी निषेध नोंदवला तर मग काय परिणाम होतो?
1: युनोच्या सभासद देशांपैकी जर का कुठलाही देश या लवाद नियमांच्या विरोधामध्ये युनोच्या महासचिवांकडे आपला लेखी निषेध किंवा विरोध नोंदवू शकतो, पण त्याचा अंमल मात्र त्या देशाने युनोच्या महासचिवांकडे लेखी स्वरूपामध्ये असा विरोध नोंदवल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर सुरू होऊ शकतो. या एक वर्षानंतर ते राष्ट्र हे युनोच्या महासचिवांना अधिकृतपणे लेखी स्वरूपात या कराराला विरोध असल्याने तो रद्द केला असल्याचे कळवू शकतो आणि त्यानंतर तो रद्द होऊ शकतो. परंतु त्या एक वर्षाच्या काळामध्ये मात्र आंतरराष्ट्रीय लवादासाठी त्यापूर्वी मान्य केलेल्या करारातील तरतुदींचा अंमल हा कायम असतो, अर्थात त्याच तरतुदीनुसार त्या देशाबरोबर लवाद प्रक्रिया ही राबवली जाते.
0: आता लवादाच्या निकालाचा अंमल संबंधित देशात करण्यापूर्वी कुठल्या बाबी तपासल्या जातात?
1: युनोच्या सभासद देशांमधील कराराप्रमाणे आंतरराष्ट्रीय लवाद प्रक्रिया ही पूर्णपणे राबवली गेल्यानंतर जेव्हा लवाद न्यायाधिकरण निकाल अर्थात फॉरेन आर्बिटर लवाद जाहीर करतं, तेव्हा त्याचा अंमल हा संबंधित देशामध्ये होण्यापूर्वी काही बाबी या तपासल्या जातात. उदाहरणार्थ त्या देशातील कायद्यानुसार ही लवाद प्रक्रिया राबवली गेली आहे, वादाचे मुद्दे हे निकालपत्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे त्या देशातील कायद्यानुसारच सोडवता येऊ शकत आहेत. थोडक्यामध्ये काय, तर त्या देशातील कायद्यांच्या अधीन राहूनच लवाद न्यायाधिकरणाने लवाद तयार केलेला आहे, तसेच त्या देशातील कायद्यानुसार ते अवॉर्ड हे अंतिम आहे. थोडक्यामध्ये यावरती आता कुठल्याही सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठलेही अपील करता येणार नाही, ते फायनल आहे.
0: नाही, पण हे जरी असलं तरी त्या देशातलं सर्वोच्च न्यायालय ती अंमलबजावणी पुढे ढकलू शकते का?
1: ज्या पक्षाविरुद्ध ते अवॉर्ड जाहीर झालं आहे तो जर का सिद्ध करू शकला की त्याला लवाद न्यायाधिकरणाने त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधीही दिलेली नाही किंवा त्याच्या देशातील कायद्यांचा लवादांनी चुकीचा अर्थ लावलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला जर का ते स्पष्टीकरण पुराव्यासहित पटलं तरच त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून ती अंमलबजावणी पुढे ढकलू शकतं.
0: हे कन्व्हेन्शन जे आहे हे कोणाला लागू होत नाही?
1: ज्या देशांनी युनोच्या अशा ट्रीटीवरती सह्या केल्या आहेत त्या उच्च करार पक्षांच्या, ज्यांना कायदेशीर भाषेमध्ये हाय कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज असं म्हणतात, त्या देशांच्या करारामध्ये विशेष नमूद केलेल्या कॉलनीज काही भाग, ज्याला इंग्रजीमध्ये टेरिटरीज असं म्हणतात, ते वगळले जातात, म्हणजे त्यांना हा करार लागू केला जात नाही.
0: आता इंग्रजीचा वापर प्रत्येकच देश करत नाही
1: हो,
0: मग युनोचे जे देश इंग्रजीचा वापर करत नसतील त्यांना या अधिकृत कराराची प्रत कशी काय दिली जाते?
1: खूपच छान प्रश्न विचारला. बऱ्याच जणांना माहीत नसेल की युनोचे आजमितीला सुमारे 193 देश सभासद आहेत. त्यातील विशेष महत्वाचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे त्यापैकी 187 देश हे इंग्रजीचा त्या देशाची अधिकृत भाषा म्हणून वापरच करत नाही. त्यामुळे युनोने 6 भाषांना अधिकृत म्हणून मान्यता दिली आहे. त्या भाषा आहेत अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. या सर्व भाषांमध्ये युनोच्या सर्व कामकाजाचा अनुवाद केला जातो आणि त्याला महासचिवांच्या सहीने मान्यता दिली जाऊन त्याचे रेकॉर्डही ठेवलं जातं. त्यामुळे या कराराचे देखील या 6 भाषांमध्ये अनुवाद करून युनोची मान्यता मिळाल्यानंतर त्या नोंदींचे संरक्षण केलं जातं.
0: क्या बात आहे सर, खूपच छान. मला अजूनही याच्याबद्दल प्रश्न आहेत, त्यामुळे आपण पुन्हा परत पुढच्या भागामध्ये भेटूयात. श्रोते हो, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: मंडळी सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्याशी संवाद साधतायत राहता इथून टेलिफोनच्या माध्यमातून अश्विनी सचिन बावके मॅडम, आणि त्यांच्याशीच आज आपण अबेकस बद्दल चर्चा करणार आहोत. त्या काय काय करतायत हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि या क्षेत्रात त्यांचं कसं योगदान आहे हे सुद्धा त्यांच्याचकडनं या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अश्विनीताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद मॅडम.
0: अश्विनीताई राहत्यासारख्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, तर तुम्ही स्वतः मूळच्या कुठल्या आहात?
1: राहता तालुका आहेत मॅडम आणि राहत्यातील साकुरी या गावची आहे.
0: बर बर बर.
1: आणि ते जो शेजारी शेजारीच आहेत म्हणजे एकदम जवळच आहे.
0: बर. आणि आपण काय करता, आपले शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं शिक्षण बीएससी मॅथ आहे आणि नंतर मी बीएड केलंय.
0: बर बर बर. अरे वा, खूपच छान. आणि मग इतकं शिक्षण घेतल्यानंतर आपण नोकरी वगैरे करताय कुठे?
1: हो, मी नोकरी जॉईन केली होती रयत सारख्या एका स्कूल, नामांकित स्कूल मध्ये. मी म्हणजे चांगल्या ठिकाणी जॉब करत होते पण मुलगा लहान असल्यामुळे आणि खूप धावपळ झाली. शिकवण्याची खूप आवड होती परंतु त्या काळात त्याची हेल्थ आणि माझी हेल्थ म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम आल्यामुळे मला जॉब एक वर्षानंतर थांबवावा लागला.
0: बर बर बर. ह्या गोष्टी बऱ्याचदा होत असतात आणि मला वाटतं जेव्हा सुरू असलेल्या ठिकाणाहून आपल्याला काम करणं बंद करावं लागतं त्याला कारण पुष्कळ असतात. तेव्हा कुठेतरी मनात आपण नाराज होत असतो पण अर्थात तेव्हाच काहीतरी नवीन पर्याय सुद्धा आपल्याला कुठेतरी मिळायला सुरुवात होत असते. अश्विनी ती मला एक सांगा, नोकरी सोडल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण परत काही करत होतात मधल्या काळामध्ये?
1: ते नोकरी करत असतानाच मला मुलांशी म्हणजे माझी खूप छान बॉन्डिंग झाली होती मुलांशी आणि मला शिक्षणाची शिकवण्याची खूप आवड होती आणि ते करत असताना मला सवय होती की मुलांच्या बॅग चेक करायच्या की त्यांनी असं काही वेगळ्या वस्तू आणल्या आहेत की ज्याची त्यांना गरज नाहीये, अवास्तव ओझ ते आणत आहे की नाही. आणि असं चेक करतानाच एका मुलाच्या बॅग मध्ये मला एक अबेकस बुक दिसलं. पण मला ते त्यावेळेस मॅथचे प्रॉब्लेम त्यात दिसत होते परंतु मला मी जे मॅथ शिकले माझं मॅथ स्पेशल आहे पण हे काहीतरी वेगळं आहे आणि हे मला माहित नाहीये याचं मला त्या दिवशी कुठेही वाटलं. आणि मग त्या दिवशीच मी म्हणजे हे मला माहित नाही असं कसं म्हणजे काय झालंय, मी मॅथ मध्ये डिग्री घेऊन पण मला यात माहित नाही झालं त्यावेळेस.
0: बरोबर बरोबर.
1: आणि मग मी त्यावर त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि मग मला बरेचसे 3-4 क्लासेस हे त्यातून मला माहित झालं की अबेकस आहे. आणि मला त्यावेळेस म्हणजे जॉब मी ते फक्त एक क्लास चालू करायचा म्हणून नव्हतं केलं त्यावेळेस पण मला शिकवण्याची आवड होती आणि जर आपल्याला शिक्षण क्षेत्रातच पुढे काम करत राहायचंय तर नवनवीन गोष्टी शिकणं गरजेचे आहेत कारण हे बदलत्या जनरेशनमुळे आणि म्हणून मी ते शिकण्याचा पुढे ठरवलं.
0: क्या बात आहे, खूप छान. आणि तुम्ही स्वतः गणित शिकलेले असल्यामुळे अबेकस वेगळे पण तुम्हाला लगेच लक्षात आलं की ज्या पद्धतीने आपण एरवी गणित सोडवतो तशी ही पद्धत नाहीये, त्याच्यामुळे हे काहीतरी नवीन आहे आणि आपण हे आत्मसात करायला हवं.
1: हा, आणि ते शिकत असतानाच मला जाणवलं की ते मुलांना पण शिकण्याची त्यात खूप आवड दिसली आणि त्या माध्यमातून मुलांना जे साधं गणित आपण ज्या पद्धतीने शिकवतोय त्यात त्यांना इंटरेस्ट येत नाही पण याच्या थ्रू जर आपण त्यांना मॅथच्या ट्रिक शिकवल्या मॅथ शिकवलं तर त्यांना मॅथमध्ये आवड निर्माण होती. आणि ज्यावेळेस तुमचा गणित हा विषय म्हणजे कॉन्फिडन्स वाढवतो की त्याचा इफेक्ट बाकीच्या सगळ्या सब्जेक्टवर लगेच मुलांना दिसून येतो आणि त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास तयार होतोय असं मला ते करत असताना जाणवलं.
0: खरे, अगदी खरे, हे तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की गणितासारख्या विषयात हातखंडा असणं हे सगळ्यांच्याच काय म्हणतो ना सगळ्यांनाच न येणारी ही गोष्ट आहे. कारण की मुळात गणिताबद्दल एक थोडासा बागुलगुवा प्रत्येक व्यक्तीच्या मनात लहानपणापासून असतोच आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी त्याच्याबद्दल कायम धाकधूक असते आणि अशा वेळेस जेव्हा जर गणित आपली चांगली सोडवली गेली तो विषय आपल्याला नीट समजला तर त्यातला इंटरेस्ट वाढतो आणि अर्थातच त्याचा परिणाम इतर अभ्यासावरती सुद्धा होत असतो. हे सुद्धा तुम्ही खूप योग्य पद्धतीने सांगितलं. मग अश्विनीताई, एंट्रन्सशी संबंध आपला कसा काय आला?
1: मग मॅडम हे मी सगळी सर्च करत होते त्यावेळेस फक्त अबेकस फक्त काय हे माहीत करून घेत होते आणि ज्यावेळेस ते मला माहीत झालं तर मला म्हणजे ती क्लास हा चालू करणं हा उद्देश त्यामागे नव्हता माझा. मला फक्त शिकण्यासाठी एक सुरुवात करायची होती शिकण्यासाठी. मला असं वाटलं मी क्लास जरी नाही घेतला मी आजूबाजूच्या मुलांना शिकू शकेल किंवा माझ्या वैयक्तिक मुलाला शिकू शकेल पण नवीन काहीतरी आहे आणि मला ते शिकायचंय यायनी. आणि मी सर्च केल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट जर सुरुवातीला करतोय तर आपण 2-3 ठिकाणी ती गोष्ट हमकाच बघणार नेमकं काय आहे आणि त्यातून मी 2-3 ठिकाणी चौकशी केल्यानंतर मला सरांशी एकदाच बोलले मी नंबर घेतला असाच मिळाला मला तो गुगलवरून आणि तो मिळाला आणि मी सरांशी बोलले आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला तिथेच मिळाली. मग
0: बर बर
1: म्हणजे जे जे प्रश्न पडत होते त्याच्या आधी की अभ्यास काय, कसं आहे, मला होईल का, कसं झालं पाहिजे आणि त्यातून फायदे काय होणार काय, म्हणजे जेवढी माहिती मी आधी जी सर्च करीत होती ती मला 5 ते 10 मिनिटात सरांकडूनच चांगल्या पद्धतीने समजली. आणि तोच एक माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मला असं वाटलं की म्हणजे त्या सरांसारखी व्यक्ती आयुष्यात आल्यामुळे एक योग्य दिशा मला मिळाली की मी काय करायला पाहिजे असं.
0: खरे खरे आणि खूप छान आपण समजावून सांगितलं की नोकरी आपण करण्याच्या ऐवजी क्लासेसचा एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आपण ही वाटचाल सुरू केलेली आहे. जेव्हा तुम्ही स्वतः शिकत होता तेव्हा तुम्हाला काही त्यात अडचणी आल्या का?
1: तसं मला म्हणजे शिकत असताना कधी काही अडचणी आल्या नाहीत, परंतु क्लासचा टाइम 9:30 पुढे होता आणि त्याही वेळेस तेच व्हायचं की ऑनलाईन क्लासचा टाइम आणि मुलाला झोपी लावण्याचा किंवा त्याचा जे ते दोन्ही गोष्टी बॅलन्स होत नव्हत्या त्यावेळेस. परंतु तरी पण मी मला जी अडचण येते मी थोडं थोडं जरी बघितलं आणि नंतर सरांना कधीही कॉल करून विचारला तर मला ते समस्याचं उत्तर मिळत गेलं तर मग मी तशी शिकत गेले.
0: बर आणि मग क्लासेस काढावे किंवा क्लासेसला आता आपण सुरुवात करू शकतो इतपत आपण व्यवस्थित आता तयार झालेलो आहोत असं केव्हा आपलं झालं आणि कधीपासून सुरू केलेत क्लास?
1: मी ज्या वेळेस अभ्यास शिकायला सुरुवात केली त्याच वेळेस माझ्या आजूबाजूला ज्या मुली होत्या घराच्या अगदी शेजारी राहणाऱ्या मी त्यांना एक पैसा किंवा एक क्लास म्हणून नाही तर मी मला जे येते मी नवीन काहीतरी शिकते आणि त्यांना शिकवावं ह्या दृष्टीने त्यांना सहज सहज शिकवत गेले. आणि त्यांना ते शिकवता शिकवता त्यांच्यामध्ये एकदम अमूलाग्र बदल त्यांच्या घरच्यांना पण जाणवला तो आणि त्यांच्या स्कूलमधल्या टीचरला पण जाणवायला लागला की हे मुलं बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे होते आणि आज अचानक आपण म्हणजे ब्लॅकबोर्ड वर काहीतरी सम सॉल्व्ह करतोय आणि हे कसं काय इतक्यात उत्तर मिळतायत आणि त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं त्यांच्याकडून ते अन्सर मिळतायत. मग ते मुलांना पण आवड निर्माण व्हायला लागली. जे 2-3 मुली होत्या त्या सतत माझ्या जवळ येऊन बसायच्या आणि मला ते क्वेश्चन विचारित राहायच्या. तोपर्यंत माझ्या डोक्यात बॅच चालू करणं किंवा काय असं काही नव्हतं. मी फक्त शिकत होते कारण माझ्याकडे तो वेळ होता जॉब सोडल्यानंतर. आणि मग तसं वाढत गेलं विद्यार्थ्यांनी म्हणजे माझ्या क्लासचं ना ऍडव्हर्टाईज पॉम्प्लेट ना क्लासचा बोर्ड, परंतु एकमेकाचं बघून किंवा रिझल्ट बघून मुलं वाढत गेली क्लासची.
0: क्या बात है, खूप छान. आणि मला वाटतं हीच खरी पोच पावती होती की तुम्ही तुमचं काम उत्तम करताय कारण की मुळात शिक्षिकेचा पिंड तुमच्यामध्ये होताच पण गणित सोपं करून शिकवणं त्याच्याहून आनंद दुसरा नाही मला असं नक्कीच वाटू शकतं कारण की विद्यार्थ्यांना कायमच गणिताची भीती वाटत असते.
1: हो आणि मॅडम खरंच असं वाटतं की एखादा जॉब एखादी व्यक्ती करते आणि त्याला ज्यावेळेस प्रमोशन किंवा काही मिळतं आणि तो जो आनंद होतो त्याही पेक्षा डबल आनंद ज्यावेळेस त्या मुलांमध्ये होणारा बदल आणि त्यांना आपल्याकडे येण्याची जी इच्छा आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण आपल्याकडे पाठवण्याची जी हे दिसते त्यातूनच असं वाटतं की यस काहीतरी आपण करतोय आणि ते चांगल्या दिशेने होतंय.
0: नक्की नक्की खूप छान वाटलं हे सगळं ऐकून आणि खरोखर तुमच्या बोलण्यातनं तुम्हाला होणारा आनंद आम्हाला समजतोय. खरंच तुम्ही खुश आहात या तुमच्या क्षेत्रामध्ये. पुढे मला आपल्याला असं विचारायचं आहे की आता तुमच्या क्लासेसमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि आता आणखीन त्याबरोबर आपण काय काय तिथं घेताय?
1: मॅडम मी आता शिकण्याच्या ह्या दृष्टीने कारण नवीन नवीन गोष्टी येतात आणि त्या आत्मसात करायला पाहिजे कारण आपल्याला शिक्षण क्षेत्रात काम करायचंय. जसं सरांनी रोबोटिक्स चालू केलं मी रोबोटिक्सचा पण क्लास करते. सरांनी रुबिक क्यूब शिकवलं तेही मी शिकले आणि मुलांना पण शिकवते. आज माझ्या क्लासमध्ये 30 मुलं आहेत पण ते विदाउट ऍडव्हर्टाईज पॉम्प्लेट किंवा काहीच न करता आणि मला 3 म्हणजे सांगण्यास आनंद होतो की आजूबाजूला खूप सारे क्लास असतानाही मला 3 स्कूलमधून म्हणजे मी स्कूलमध्ये गेले नाही की असं असं करते मी आणि मला हे करा. त्या जे मुलं माझ्याकडे क्लासला येतात त्या स्कूलचे त्यांच्यात झालेला बदल बघून तिथल्या प्रिन्सिपलनी आणि टीचरनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून की आमच्या स्कूलला तुम्ही म्हणजे मार्गदर्शन करा किंवा आमच्या स्कूलला जॉईन करा. हो म्हणजे त्यांनी मला तशी ऑपॉर्च्युनिटीज पुढे दिली. परंतु नेमकी मी काही परीक्षांचा अभ्यास करत असल्यामुळे मी थांबले. परंतु पॅरेंट्सची आणि सगळ्यांची इच्छा होती की ह्या मग मला जेवढी आता पॉसिबल होती तेवढी मी एक बॅच घेते तिथे जवळ.
0: बर बर बर अच्छा नक्कीच खूप छान आहे हे सगळं आणि तुमचा प्रवासही खूप छान आहे. राहत्यासारख्या ठिकाणी तुम्हाला इतकं उत्तम प्रतिसाद मिळतोय, म्हणजे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचता आहात. आणि जसं तुमच्या क्लासचं ब्रीदवाक्य आहे की प्रत्येक शहरात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक मुलापर्यंत तुम्हाला तुमचा अॅबॅकस पोहोचवायचा आहे, आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करतायत हे ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या तळमळीच्या शिक्षिका जेव्हा इतक्या सुंदर पद्धतीनं काम करतात तेव्हा खरोखर सरांची मेहनत आणि तुमची मेहनत विद्यार्थ्यांसाठी कायम उपयुक्त ठरतीये असंच मी याच्यातनं सांगू शकते. जाता जाता शेवटचा प्रश्न असा की पालकांना, विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल याच्यातनं?
1: पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला हेच सांगावं वाटते की आपण फक्त म्हणजे स्कूल वरती जास्त बर्डन टाकलेलं असत, स्कूलचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती जास्त मुलांचा फोकस केलेला असतो असं ज्यापासून मी या क्षेत्रात काम करते तेव्हापासून मला वाटते. पण जे जे नवीन नवीन स्किल किंवा नवनवीन गोष्टी ज्या आहेत तर आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे की एका एका वर्षात आपण एक एक एक स्किल त्याला जर इंटरेस्ट असेल तर ते मुलांना नेहमी शिकवण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे.
0: बर बर बर,
1: म्हणजे त्याला ती संधी उपलब्ध आणि फक्त म्हणजे ते स्किल कोणतेही असू शकतात, ते रिडिंगचं सुद्धा तुम्ही करू शकता की घरात वेगवेगळे बुक्स असल्यावर आपणच जर स्वतः बुक घेऊन बसलो तर मग मुलांना पण वाटेल. आणि त्याच पद्धतीचे मी प्रोग्राम पण करते माझ्या क्लासेसमध्ये, मधून पण वाचन कट्टा मी फ्री मध्ये एक तास त्यासाठी म्हणजे प्रयत्न करते की मुलं त्या वेळेत येतील आणि माझ्याकडून कोणतेही बुक घेऊन ते त्या वेळेत वाचतील.
0: बर बर, अरे वा, नक्की नक्की खूप छान. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, छान पद्धतीनं आपण सगळे उपक्रम राबवत आहात त्याच्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक आहे आणि तुमचं अभिनंदन. अशीच तुमची छान प्रगती हो आणि तुमच्या सगळ्या संकल्पनांना मूर्त स्वरूप मिळो अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे पण धन्यवाद मॅडम, मला अशा प्लॅटफॉर्मवर माझं मत सादरीकरणाची एक संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू सो मच.

0: श्रोत्यो सादर करीत आहोत दिन जुने अर्थ नवे. लेखन ऍडव्होकेट अंजली महाजनी आणि सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. ऐकूया दिन जुने अर्थ नवे.
1: अरे अच्छा, दारावरील बेल वाजली वाटते. आल्याच बहुतेक सुषमा सुप्रिया.
2: हो ग, आलो आलो. काय म्हणताय, काय काढलंय काम आज?
1: मॅडम, तुम्ही दोघी जणी आज आला आहात शिक्षक दिनाच्या दिवशी. एक प्राध्यापक व्यक्तीची आणि एक वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्राध्यापिका तुम्ही दोघी जणी. आणि या महिन्यात शिक्षक दिन म्हटले त्यानिमित्ताने दोघी गुरुवार यांना घरी बोलावू, औक्षण करून गप्पा मारू.
2: अरे बापरे.
3: गप्पा मारून गेट टुगेदर वगैरे ठीक आहे अंजली ताई, पण औक्षण वगैरे नको. आधीच सगळ्या विद्यार्थ्यांनी नमस्कार करून सळो की पळो करून सोडले आहे.
2: अरे आम्ही तेच तुझे.

0: सगळं काही शाश्वत नसतं ना, आणि त्यातून मिळणारा आनंद आणि समाधानही फारसा टिकत नाही. आणि हल्ली तर कोणत्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे शिक्षा करायची नाही असं ठरवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःला शिक्षा झाल्यासारखं वाटतंय की ते चुकतायत आणि आपण काहीच बोलत नाही.
1: खरं ते गुरु किती अनुभवी असतात, काय लिहून ठेवलंय, निहात धरता गुरुने ज्याची त्याला लाभे वाटतो, शिष्य पावतो प्रतिष्ठा, गुरु राहत अज्ञात. याप्रमाणे प्रतिष्ठा, सन्मान, ऐश्वर गुरुने केलेल्या ज्ञानदानामुळेच मिळत असते ना.
0: खरंय, गरिमा ते गरिमा.
2: हो खरंय, अगदी. शिक्षकाने किंवा अध्यापकाने तळमळीने शिकवावे हे जेवढं खरे, तेवढेच विद्यार्थ्याने कळकळीने शिकावे हे त्याहून जास्त खरे. आणि त्यात कुठे विद्यार्थी कमी पडल्यास त्याला शिक्षा करण्याचा, शाब्दिक परखड बोलांनी विद्यार्थ्याला वळणावर आणण्याचा अधिकार अध्यापकाला असायलाच हवा.
0: हो ना, त्याच्याशिवाय चांगला विद्यार्थी, उद्याचा चांगला नागरिक, समंजस समाज कसा निर्माण होईल. खरं तर शिक्षण आणि शिक्षा या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, पण शिक्षा फार भयंकर नसाव्यात. म्हणजे विशेषतः शाळेमध्ये मुलांच्या पाठीवर जे मारतात किंवा कान इतका दुखेल इतका पिळतात किंवा खडू जोरात मारतात, अशा शिक्षा तर नसाव्यात. पण एखादा मुलगा चांगला शिकेल, लक्ष देईल, याच्यासाठी शिक्षकांनी थोडीफार शिक्षा केली तर काही बिघडत नाही असं मला वाटतं.
1: हो, पण पालकांनीही आपल्या पाल्याचे उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षा थोडीफार गृहित धरायला हवी असं मला वाटतं. कारण आजकाल पालक सुद्धा पाल्यांकडून शालेय ज्ञानासवे, व्यावहारिक ज्ञान, क्रीडा ज्ञान, विज्ञान ज्ञान, कला, माहिती तंत्रज्ञान अशा सर्वांगीण विकासाची आवश्यकता असते आणि ते असं एक्सपेक्ट करत असतात त्याप्रमाणे.
2: बरोबर, खरे खरे. आणि अशी अपेक्षा अध्यापकांकडून केली जाते. खरे तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवून आपल्या पाल्याने बावन कशी सोन्यासारखे झळकायचे असेल तर
0: शिक्षक रूपी विस्तवाच्या भट्टीतून विद्यार्थ्यांनी ताऊन सुलाखून बाहेर पडलंच पाहिजे. गदी माडगुळकरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे शिक्षक हा वरून शिक्षेची थाप आणि यातून आधाराचा हात देत असतो, विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर झटत असतो. आणि प्राध्यापक सुद्धा इथं चिंतक असतो, शिक्षकच असतो. म्हणून असं म्हटलंय, मातृदेव हो, पितृदेव भव, तसा आचार्य देव हो.
1: तर विद्यार्थ्याला असं हसत खेळत ज्ञानदान करणारे अध्यापक तुम्ही लोक उत्तमच, पण अलीकडे इतर कुठल्याही सपक विषयावर उचळक्या करत टाळ्यावर टाळ्या देत किंवा गळ्यात गळे घालून फिरणारे त्यात रमणारे शिक्षक असेही चित्र कधी कधी आढळतो.
0: दोन्ही बाजूने अतिशय भयंकर विद्यार्थी आणि भयंकर शिक्षक, यांना शिक्षक म्हणावं का असं आपल्याला वाटेल असं, आणि याला विद्यार्थी तरी म्हणावं का असे ते
2: विद्यार्थी.
0: आणि आता नवीन निर्माण झालाय
2: गुगल दादा
0: विचारलं की आम्हाला सगळं येतं, आम्हाला शिक्षणाची शिक्षकांची गरजच नाही असं वाटतं.
2: खरंय, हे दुर्दैवाने खरे आहे. पण इतर व्यवसायाप्रमाणे याही व्यवसायात 3-5% असे त्याचे प्रमाण असावे. पण गुरु हा आपल्या जागी शोभून दिसतो तेव्हा गुरु शिष्य या नात्यात कर्मठपणा नसावा तर सादर मित्रता असावी. त्यातील सादर हा शब्द महत्वाचा, एक अलिखित सीमारेषा या नात्यात असलीच पाहिजे असे माझंही मत आहे.
0: अगदी बरोबर. आजकाल तर ऑनलाईन शिक्षणही सुरू आहे, पण त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही स्वारस्य नाही. कारण गुरु शिष्यात होणारं बॉन्डिंग, शेअरिंग, मित्रता आणि एकमेकांमध्ये असलेलं अंतर, आदर, सामाजिक बांधिलकी या सगळ्याचाच आनंद असतो. ऑनलाईन शिक्षणात मुलं ते ऑन करून ठेवतात आणि इकडे तिकडे फिरत बसतात.
1: हो, आणि त्यामुळे विद्यार्थ्या उत्कृष्ट यशाबद्दल गुरुकडून कौतुकाने मिळणारे छोटेसे बक्षीस किंवा शिक्षकांना ज्ञानदान केल्याबद्दल अतीव आदरणाने आणि आनंदाने एखाद्या समंजस्य विद्यार्थ्यातर्फे आवर्जून दिले जाणारे गुलाब पुष्प अशा सुसंस्कारी गोष्टी मनापासून घडल्या पाहिजेत. हो, असे आम्हा लोकांना वाटते. म्हणून या शिक्षक दिनाची आठवण म्हणून विद्यार्थ्याप्रती ममता, असमता, प्रज्ञा आणि शिक्षकाप्रती आदर, सेवा या गोष्टींना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून मनात रुजवलं पाहिजे असं वाटतं नेहमीच.
0: म्हणजे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा,
1: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
2: आठवतं का आपल्या लहानपणी शिक्षक दिनाला आपण शिक्षकांचा रोल करायचो?
1: हो, बेल वाजवण्यापासून मुख्या दिवशी
2: सगळ्या शिक्षकांना आराम देणं हा एक हेतू असायचा.
0: आणि तो कार्यक्रम इतका जोड असायचा, मनापासून सगळं करायचं. आता हे झालं शिक्षणाबद्दल किंवा शिक्षक दिनाबद्दल. म्हणजे कितीही दिवस हा जुना असला तरी आपण या

0: शिक्षणाच्या निमित्ताने आपण नवीन पिढीत सुद्धा शिक्षकांबद्दल आदर पाहिजे ही सगळी भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे
1: आणि त्या भावनेची रुजवातही मुलांमध्ये अभिप्राय आणि
0: बरोबर. आणि हा महिन्यात आणखी काय आता हरतालिका आणि गणेश चतुर्थी आहे ना, तुला काय वाटतं हरतालिकेचं व्रत करावं का नाही करावं, या हरतालिका व्रताचा अर्थ काय?
1: हो, हरतालिका व्रताचा अर्थ म्हणजे हर म्हणजे घेऊन जाणे आणि तालिका म्हणजे सखी. पार्वतीला तिच्या सखीने शंकरासाठी तपश्चर्या करण्यासाठी घेऊन गेल्यामुळे या व्रताला हरतालिका असे नाव पडले आहे.
0: अरे वा,
1: असे म्हणजे
0: छान सांगितलं अर्थ.
1: पण या पूजेत व्रताचा संकल्प करून गणेशाची पूजा करतात, नंतर शिव पार्वतीची पूजा करतात, विधीवत सगळी गुरुवार जांभूळ सुपारी वक्षमी पत्र वाहून वगैरे असे हे महिला अतिशय हे पूजा श्रद्धेने करत असतात. आणि व्रताची कथाही सांगितली होते, आरतीही होते,
0: हे सगळं झालं.
1: जनरल प्रोसिजर आहे,
0: अगदी अंजली बरोबर आहे. पण आता नवीन अर्थ सुद्धा काढूया की नुसतेच चांगल्या साड्या नेसून नेसून आपलं ते पूजेला जाणाऱ्या बायका जेव्हा मी बघते आणि दुसऱ्या गॉसिप करणाऱ्या बायका बघते तेव्हा मला वाईट वाटतं की दिन जुने अर्थ नवे. तर अर्थ नवा काय याच्यात? तर पतीने पत्नीसाठी आणि पत्नीने पतीसाठी उपास करायला काय हरकत आहे?
1: आणि आपण म्हणतो तेव्हा जेंडर इक्वेलिटी आहे, त्या दृष्टीने सुद्धा ही जेंडर इक्वेलिटी
0: झाली पाहिजे. पण अरे की कार्य करू नये, म्हणजे पतीने उपास केला नाही तर पतीने बोलू नये किंवा तू का उपास करत नाही मग मी पण करणार नाही असं भांडण करण्याचा हा विषयच नाहीये.
1: हो बरोबर.
0: आणि
1: सुखसमृद्धीसाठी हे व्रत केलं जातं असं म्हणतात.
0: हो, पण सुप्रिया म्हणते ना तुमच्या तिकडे काही लोक निर्जली उपास करतात. निर्जली म्हणजे
1: पाणी सुद्धा पीत नाही तर काही ठिकाणी फलाहार किंवा दुग्धहार घेतला जातो.
0: हो,
1: या दिवशी फळासाठी सात्विक आहार घ्यावा.
0: हो,
1: तामसी पदार्थ साधारण कांदा लसूण इत्यादी खाऊ नये, तसेच मद्यपानही टाळावे.
0: पूर्वी अगं लोकांना म्हणजे बायकांना एकत्र यायला काही कारण असायचे, त्यामुळे या पूजेच्या निमित्ताने मैत्रीचे बंधन रूढ व्हावे म्हणून असं सगळं होतं. आता बायका घरात बसायला तयार नाही, त्यामुळे या गोष्टींचे अर्थ नक्कीच बदलले पाहिजे.
1: त्यामुळे जे उपवास केले तर पुरुष आणि स्त्री बरोबरीने उपवास केला पाहिजे.
2: श्रावणानंतरचे दिवस आहेत आणि हे सगळे पचन संस्थात म्हणजे कमी
0: होत
2: असते आणि त्यामुळे उपवास ह्या महिन्यात हाच खरा हेतू आहे त्याच्यामध्ये.
0: बरोबर. पण अगदी सुट्टी घेऊन मग मला पूजेला साडी नेसून असं काही करू नये.
1: त्याच्या मागे अशी भावना आहे म्हणतात उगासायची पूर्वी की पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. तसेच मग आता पुरुषांनीही स्त्रियांच्या सुखसमृद्धीसाठी आणि
0: त्याच्यासाठी व्रत करावे, दोघांनी करावे. लोकांनी केलं नाही तरी बिघडत
1: काहीच नाहीये, पण केलं तर दोघांनी केलं तर ते
0: जास्त
1: जास्त चांगला आहे.
2: मला तरी असं वाटतं खरं पुरुषाने किंवा स्त्रीने दोघांनी म्हणजे कोणी करावं यापेक्षा नवरा बायको सुखी संसार कसा व्हावा यासाठी जे काही करता येणं शक्य आहे ते व्रताच्या स्वरूपात करावं, व्रत म्हणून आचरणात आणावं तर त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल.
1: संसाराच्या यशस्वी
0: सुंदर अर्थ सांगितला. बरोबर. व्रत कशासाठी? तर आठवण की दोघांनी एकमेकांसाठी आणि मुलांसाठी आणि पुढे समाजासाठी काहीतरी करायचं.
2: बरोबर.
1: आणि हे
0: हरतालिकेची कविता तुझ्या वाचनात आली ना?
1: हो हो हो.
0: ती कुठली
1: याच्याबद्दल आली अशी की आज आहे हरतालिका सण जोडीदारासह त्याचे मनपूर्वक पूजन. उपवास करावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. उपवास करावा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण स्त्रिया हे व्रत करत आहेत बालपणापासून. जोडीदारासाठी करावे असे वाटते आज शुभचिंतन. दोघांनाही वाटते की जोडीदारासाठी करावे आज शुभचिंतन. मुद्दाम नव्हे पण सहवासाने प्रेम वाढते हो सूचना. खरं तर दोघांनाही खात्री असते आपल्या प्रेमाची, पण हरतालिका व्रताने होच फ्लावती मिळते पती पत्नीच्या प्रेमानाते पती पत्नीच्या प्रेमाला.
0: पण असं असलं तरी व्रत कुणाला कंपल्सरी करू नये किंवा रजा मिळाली नाही तरी सुद्धा ते रजा घेऊन अगदी काहीतरी ते करण्यासाठी हट्टाला पेटू नये. कारण शंकर पार्वतीला नुसता नमस्कार केला तरी तो पुरतो. नवीन पिढीमध्ये संक्रमित काय करायचं आपल्याला की जसं सुप्रियाने सांगितलं की एकमेकांच्या बद्दलचा आदर प्रेम आणि विश्वास वाढवणं हा व्रताचा अर्थ आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे.
2: सांभाळणं, तो विश्वास, प्रेम हेच एक व्रत म्हणून दोघांनी केलं पाहिजे आणि आयुष्यभर ते एकाच दिवशी करू नये.
0: एकाच दिवशी करू नये, जसं एकाच दिवशी 15 ऑगस्टला देशप्रेम दाखवू नये
2: तसंच आहे.
0: आणि आता परत हरतालिकेनंतर येते
2: गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी. हे एक धार्मिक व्रत आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत गणेश उत्सव साजरा करतात.
1: हो, या महिन्यात असं मानलं होतं की भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. या दिवशी गणेशाची पूजा अर्चा केल्याने घरात सुख समृद्धी शांतता नांदते. आणि गणेशाला सुख करता म्हणजे आनंद देणारा, दुःख हरता म्हणजे दुःख हरण करणारा असंही मानले जाते.
0: आणि तुम्हाला माहितीये का, गणपतीला एक अशोक सुंदरी नावाची बहीण पण आहे, कार्तिकेय नावाचा भाऊ आहे आणि रिद्धी सिद्धी ह्या पत्नी आहेत. गणेशोत्सव साधारणपणे 10 दिवस साजरा होणारा सण आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला विसर्जित करून त्याची सांगता होते. आणि लोकमान्य टिळकांनी तो सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण गंमत आहे का की सार्वजनिक गणेशोत्सवात सुद्धा तेव्हा चांगली व्याख्यानं व्हायची, चांगले कार्यक्रम व्हायचे. आता मी परवा म्हणजे मागच्या वर्षी एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला गेले होते तर अतिशय काहीतरी घाणेरडी गाणी लावली होती आणि गणपतीला नमस्कार करावा तर तिथे गाणं लागलं होतं मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे. म्हणजे डोक्याला हातच लावला, आपण काय अर्थ काढतो या सणांचे हे लक्षात घेतलं पाहिजे ना.
2: खरं तर हा सण राजकीय हेतूने लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. त्याच्यामुळे एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जायचं आणि कला सादरीकरण केलं जायचं,
1: वेगवेगळ्या व्याख्यात्यांची चांगली
2: व्याख्यानं हा त्यामागचा उद्देश होता. पण हल्ली त्याचं थोडं स्वरूप बिभत्स झालंय आणि ते नवीन पिढीने लक्षात घ्यावं ही त्यांना या कळीची विनंती आहे.
1: सगळ्या नवीन पिढीला लक्षात आलं पाहिजे की हिंदू धर्मात गणपती आराध्य दैवत आहे आणि त्याला आवाहन करून पूजा केली जाते आहे.
0: या गणेशाला वेगवेगळे 108 नावांनी ओळखलं जातं. त्याला जास्वंदाचं फूल, हिरवागार, दुर्वा अतिशय प्रिय असतात. शिवाय कलाशास्त्र आणि बुद्धीची देवता आहे ही, म्हणून 10 दिवस ते आपल्याकडे येतात तर आपल्याला सांगून जातात की कलाशास्त्र आणि बुद्धी शाबूत ठेवा आणि त्याचं पालन करा, वाढवा.
1: हो, वेद व्यासांनी सांगितलेलं महाभारत हे गणेशानेच लिहिलेलं आहे.
0: बरोबर.
2: गणेशाचं स्वागत आपण ढोल आणि ताशाच्या गजरात करतो. खरं मी नवीनच वाचलं, म्हणजे मला माहिती नव्हतं की ढोल हे उत्तरेतलं वाद्य आहे.
0: बरं,
2: पण आता महाराष्ट्रात सुद्धा कुठलाही सण ढोल ताशाशिवाय साजरा होत नाही. आणि गणेशाचं जेव्हा आगमन आपण ढोल ताशाच्या गजरात करतो तेव्हा फार अगदी तो याच्यात आल्यासारखा वाटतो एकदम. ढोला संस्कृतमध्ये पट असे पण म्हणतात आणि आपलं मूळ वाद्य संबळ जे देवीच्या जागर गोंधळात
1: या दिवसात इतकी सुंदर सुंदर वाद्ये वाजवली जातात आणि गाणी म्हटली जातात. भूपाळी, गणेश सवन, गणेश स्तोत्र अशी.
0: आणि ते सुरेख प्रथम तुला मोरेश्वरा
1: भूपाळी अशी खूप छान छान गाणी म्हटली जातात.
0: आणि आपण गणेश चतुर्थी किंवा गणपती गणेशोत्सव सादर करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.
1: आपण आपोआप त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन जातो. हे परमेश्वर आहे गणेशा आणि कल्याणचा ईश्वर असल्या माझ्यामध्येही माझं मी पण, माझा इगो, माझा अहंकार, क्रोध, मोह, मत्सर या सर्वार्थाने यांना नष्ट होऊ दे. विनम्र होऊन मला तुझे वंदन करून अशी बुद्धी लागू.
0: आणि गणेश म्हणजे गजानन आपल्याला नेहमी सांगत असतात चांगली गोष्ट, पण आपण आपल्याला सांगितलं पाहिजे की खोटी वर्गणी त्याच्या नावाखाली जमवू नये. रात्रभर जागरण करत काहीचे काही गाणी म्हणू नये, ठेवू नये, त्यांना तर जिंकू नये. आणि सुंदर उत्सव कर, रेलच्या नावाखाली गणपतीच्या समोर तमाशे करू नको, स्पीकरचा आवाज करू नका. हे सगळं किती महत्वाचं आहे. नाही,
2: हे खरं नव्या अर्थाने जपलं पाहिजे.
0: त्याचा त्याचा नवीन. आणि गणपतीच्या आगमनानंतर गौरी महालक्ष्मीचंही आगमन होतं, त्याचे सुद्धा पूजन सोहळा, यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं. नाही का अंजली,
2: गौरी म्हणजे आत्मनिष्ठा. यांची सातखड्यांची मांडणी एका चांदीच्या वाटीत रेशमी वस्त्र ठेवून त्यांची स्थापना केली जाते आणि मग हे ज्येष्ठा कनिष्ठाचे खडे पाणवठ्यावरून आणून त्यांची विधिवत पूजा होऊन त्यांना घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला जातो.
0: बरोबर.
2: अशा खड्यांच्या गौरी कोकणातील लोकांमध्ये स्थापन होतात. पण मराठवाड्यात त्या महालक्ष्मी असतात, उभ्या
0: महालक्ष्मी
2: त्यांना पिलवंड म्हणतात.
0: आणि खूपच छान म्हणजे असं इतकं प्रसन्न वाटतं ना वातावरण. देव जेव्हा घरात येतात ना तेव्हा ते आपल्याला
1: ज्येष्ठ कनिष्ठा असतात आणि ते आपापल्या घराच्या पद्धतीप्रमाणे त्यांची मांडणी करतात.
2: त्यांची जी आरास केली जाते ना ते अगदी स्त्रीचं त्यातनं कौशल्य दिसून येतं घरात. सुंदर पद्धतीने ती आरास केली जाते.
0: अगदी बरोबर. म्हणजेच काय की गौराई म्हणजे सौख्याचा वास इथे असतो. त्यामुळे तू काहीतरी छान दोन ओळी लिहिल्या होत्या असता अशा गौराई पुढे काय ग त्या अंजली
1: अशा गौराई पुढे जोडते दोन हात एक मस्तक आणि गौराई
0: परंपरा पाळत होते. अरे वा मला आजही आठवत आहे छान दिल्या होत्या असत्या. ते सगळे अर्थ आपण नवीन लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे म्हणूनच म्हटलं जात
1: दिन जुने अर्थ नवे.
0: दिन जुने अर्थ नवे.

0: श्रोते हो, मी सुषमा दाते आज पुण्यात आले आहे आणि अथश्री मध्ये येऊन उमाताई परांजपे यांच्याशी बोलतीय. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे पुनर्वसन. उमाताईंनी 1966 मध्ये जीएस मेडिकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचा कोर्स केला, त्यानंतर पुनर्वसनाच्या संदर्भात रिहॅबिलिटेशनचा कोर्स केला, मग अनेक हॉस्पिटल्समध्ये, वृद्धाश्रमामध्ये, अनाथ अपंग मुलांच्या सेंटरमध्ये पुनर्वसनाचं काम केलं. त्यांच्याकडनंच आपण सगळं जाणून घेणार आहोत पुनर्वसन म्हणजे काय. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पुनर्वसन म्हणजे काय हे जरा तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि पुनर्वसनाची गरज समाजाला कधी आणि का वाटली तेही आम्हाला श्रोत्यांना सांगा.
1: त्याची व्याख्या अशी आहे, समाजात स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता अपंगत्वात सकट निर्माण करणं म्हणजे पुनर्वसन. म्हणजे असं नाही की प्रत्येक माणूस पूर्ण बरा होणार आहे, पण त्याचं अपंगत्व सकट पट आणि स्वाभिमानाने जगण्याची त्याला तयार करायचं.
0: बरोबर.
1: ह्याची खूप महत्वाची गरज सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जाणवली. कारण त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व प्रत्येक देशांमध्ये खूप प्रमाणात वाढलं आणि ते सुद्धा तरुण पिढीमध्ये वाढलं. असं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्वाचं कार्य होतं. त्यावेळेला अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा वेगळा कोर्स डॉक्टरांसाठी सुरू करण्यात आला. आणि त्याचा कोर्स चालू केला म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे पॅरामेडिकल कोर्सेस किंवा पॅरामेडिकल मंडळी ह्यांची गरज होती. म्हणजे नुसत्या नर्सेस पुरेशा नव्हत्या त्यामध्ये. तर आता रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे हा एक मोठा अंब्रेला असतो, त्याच्या हाताखाली मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल मेडिसिन केलेले डॉक्टर असतात आणि त्यांच्या हाताखाली फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, प्रोस्थेटिक ऑर्थोटिक इंजिनियर, व्होकेशनल गायडन्स, सायकोलॉजिस्ट हे सगळे लोक लागतात.
0: अच्छा.
1: तेव्हा कार्य एकत्र पूर्ण करता येतं. आता मी थोडक्यात तुम्हाला हे कार्य कसं चालतं ते म्हणजे, एक पेशंट आपल्याकडे, एक मनुष्य अपंग असलेला मनुष्य आपल्याकडे आला तर त्याचं इव्हॅल्युएशन म्हणतात, त्याची पूर्ण क्षमता काय आहे ते बघण्याचं कार्य प्रत्येक डिपार्टमेंट करतं. आणि मग त्याचं सगळ्याच एकत्र जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते डॉक्टर संतांपुढे, म्हणजे डॉक्टर संत म्हणजे आपल्याकडचे रिहॅबिलिटेशनचे फादर ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणून मानले जाणारे डॉक्टर होते, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन मध्ये ते कार्यरत होते. मग त्यांच्या हाताखाली त्या पेशंटचा कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. म्हणजे कसं की त्याला आपल्या पायावर उभं करण्यापासून, त्याला नोकरी लागण्यापासून, तो स्वतंत्रपणे जगायच्या लायकीचा होईपर्यंत.
0: बरोबर.
1: हा एक म्हणून ती अंब्रेला असावी लागते.
0: हा म्हणजे दुसऱ्या महायुद्धात सैनिक जे अपंग होऊन आले आणि त्यांची पुनर्वसनाची गरज यातून हा सगळा प्रकार सुरू झाला जास्ती जोरात आणि भारतात संतांनी ते आणलं. आणि तुम्हाला त्यांच्या हाताखाली किती वर्ष काम करता आलं?
1: 1955 साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर अगेलीस चालू झालं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. आणि तेव्हा तिथे डॉक्टर संत त्याचे डायरेक्टर होते, पहिले डायरेक्टर. आणि त्यांच्या हाताखाली मी 1966 पासून 1975 पर्यंत काम, जवळजवळ 10 वर्ष काम त्यांच्या हाताखाली मी केलं. आणि त्या कामाचं महत्व असं होतं की रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालं होतं, पण ते आपल्याला उपयोगात आणायचं होतं आपल्या भारतात. आणि या दोन संस्कृतींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ते मोठं कार्य 20 वर्षात डॉक्टर संतांनी केलं की ते म्हणजे मॉडिफिकेशन, ते चेंजेस काय घडवावे लागतात. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते ते म्हणजे असं की आपल्याकडे आता त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे खोटे पाय बनवले, म्हणजे गुडघ्या खालचा खोटा पाय, गुडघ्याच्या वरचा खोटा पाय हे सगळं झालं. पण तिकडे ते लोक बूट घालतात आणि आपल्याकडे तर घरात बूट बीट घालणं शक्यच नाही. मग तो जो पाय, खालचा पाय म्हणजे खोटा आणि त्याचा पाऊल हे आता पण त्यावेळेला ते कसं करायचं, त्या शेतातल्या माणसाला ते चालणार नाही. मग तिथे असा एक रॉकर बॉटम द्यायला सुरुवात केली. तिथे बूट नव्हतात किंवा तिथे पाऊल नव्हतंच, पण ते त्यांना जास्त पटलं किंवा आवडलं की ते धुवून त्यांना पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा किंवा इव्हन मंदिरात जाणं सुद्धा सहज शक्य झालं. आणि म्हणून त्याच्या प्रकारचे पाय बनायला लागले.
0: म्हणजे आपल्या देशातल्या कंडिशन्सला उपयोगी असलेल्या गोष्टी बनवाव्या लागल्या. बरोबर,
1: करेक्ट, बनवाव्या लागल्या. आणि त्याच्यासाठी आणखी सुद्धा पुष्कळ बदल केले. जे गुडघ्याच्या वर कापलेला पाय होता त्याला गुडघ्यापाशीच तो संपवला. त्यामुळे त्या माणसाला खाली बसून, म्हणजे बाई असो किंवा पुरुष असो, शेतातलं काम असो किंवा घरकाम असो, हे सगळं खालीच असायचं. कधी सगळी कामं ते स्वतःच्या स्वतः करू शकायला लागले आणि त्यामुळे ते स्वतंत्रपणे जगू शकले.
0: होय होय.
1: आता आपण कॅलिपर देतो मुलांना पोलिओ आपल्याकडे खूप प्रमाणात होता पूर्वी. मग त्यांचा जो गुडघ्याचा गुडघा फक्त 90 डिग्रीच वाकायचा, पण आपल्याला चौकडं बसायचं असायचं. मग तो जॉईंट आमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये बदलला आणि असा केला की ते खाली बसून सुद्धा त्या कॅलिपर घालून किंवा ती ब्रेस घालून ती भांडी घासणं, धुणी धुणं किंवा इतर कामं करणं, वेल्डिंग करायचं, फिटिंग हे सगळं ते करू शकायला लागले. अशा प्रकारचे चेंजेस झाले. व्हीलचेअर काय आपल्या खेडेगावात चालणं शक्यच नसतं. त्याऐवजी पाटला आला आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्या लोकांनी पाटला पाहिलेला आहे. तर त्याच्यावरती ते ढकलून ढकलून आरामात जमिनीवरती जाऊ शकतात आणि आपली कामं करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तिथे कार्य सुरू झालं.
0: आणि
1: आपण विचाराल की हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र का. आता समजा फिजिओथेरपिस्टला वाटलं की आपण ह्या मुलाला आता तो वॉकरवर चालायला लागला, त्याला काठ्या देऊन आपण चालतो करू. पण मग त्याला सायकोलॉजिस्ट सांगायचं की अरे त्याला तुम्हाला चालवायचं आहे पण त्याला डावा हात आणि उजवा हात कळतच नाहीये, त्यामुळे तो ता कर्सेस घेऊन चालणार कसा. त्याला किती जमीन खोल आहे की काय आहे कळत नाहीये, त्याच्यावर तो धडपडू शकतो. मग त्याला वॉकर लागणं हे महत्वाचंच आहे. नंतर आम्ही म्हटलं एखाद्याला की आता हे एवढी मोठी ब्रेस आम्ही द्यायची का प्रत्येकाला, तर त्यापासून म्हणायचं अरे खेड्यातली जरी माणसं असते, पोलिओ खूपच होता त्यावेळेला, तर खेड्यातली जरी माणसं त्याने चालायचा हक्क आहे. तर ते म्हणायचं की रिपेअर कोण करणार, तर डॉक्टर त्यांना म्हणायचं काय काहीतरी जुगाड करतील ते रिपेअर करतील. ते म्हणाले 100 पैकी 10 लोक जरी चालायला लागली तर मला खूप समाधान, आपल्या सगळ्यांना खूप समाधान व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ह्या सगळे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी सबंध भारतात चालू झाले.
0: कुठे कुठे सुरू झाले हे, कुठे संस्था या सुरू झाल्या?
1: म्हणजे बेंगलोरमध्ये एक लेप्रेसीसाठी म्हणून संस्था सुरू झाली, दिल्लीमध्ये संस्था सुरू झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेप्रेसीसाठी अजून इव्हन आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं.
0: बरं.
1: आणि त्याचे आणि ते कोर्सेस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले, मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर इंडिया सुरू झाले. आणि ह्या प्रोसेसिंग बनवणं हे सुद्धा सगळं ऑल इंडियामध्ये सुरू झालं. त्यामुळे रिहॅबिलिटेशन हे फार सोपं होऊन जातं नंतर.
0: हे
1: कोर्सेस होते पण रिहॅबिलिटेशन सारखं सेंटर कुठेही नव्हतं. म्हणजे सगळे एकच राहून काम करतात, हे जे सेंटर होतं त्याचं कुठे त्यावेळेला
0: नव्हतं.
1: 1950 पुढे,
0: बरोबर,
1: 60-70 पर्यंत. आणि अशा प्रकारे ह्या संस्थेचं काम चालू राहिलं.
0: हो हो. आणि त्यामुळे लोकांना खूप फायदा झाला की पुनर्वसनाचा अर्थच हा की प्रत्येकाला नीट जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, आणि त्यातल्या त्यात त्याला इंडिपेंडेंट करण्याचा तो प्रयत्न आहे. आता पोलिओ तर दूर झालेला आहे पण असे अनेक अजून अपंग लोक आहेत आणि अपंग संस्थांमधून किंवा वृद्धाश्रमामधून सुद्धा हे रिहॅबिलिटेशनचं कार्य सुरू झालं का?
1: हो, झालंय, सुरू झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे सुरू झालं. त्याच्यामध्ये 3 ऑर्गनायझेशनची माहिती सांगते. एक म्हणजे नाप्टिओ आणि फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप, ह्या लोकांनी शेल्टर्ड वर्कशॉप काढली. ते अपंग मुलं जाऊन काम करतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण त्याची जी कपॅसिटी काम करायची ते इतर लोकांपेक्षा कमी असते. त्यांनी सगळं वर्कशॉप सुरू केले. आणि स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर मिठू अलूर यांनी चालू केली. त्याच्यामध्ये हा मुलांना शिक्षण, मल्टिपल हँडिकॅप असते म्हणजे बुद्धी पण कमी आहे, हातापायचे हालचाल कमी आहे, तर अशा लोकांसाठी वेगळी शाळा आणि त्यांना त्या टीचर्सना ट्रेनिंग, ह्या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. आणि
0: हे
1: सगळीकडे पसरलं नंतर हळूहळू, जे म्हणजे दिल्लीमध्ये सुरू झालं, साऊथ मध्ये सुरू झालं, सगळीकडे सुरू झालं. हे
0: इव्हन
1: कर्नाटकामध्ये सुरू झालं.
0: म्हणजे अशा अनेक संस्थांमधनं आजच्या तरुणांनाही शिक्षण घेऊन या संदर्भात काम करता येऊ शकेल.
1: हो, जरूर करता येऊ शकेल.
0: आणि तुम्हाला हे अपंग अपंगत्व असलेली लहान मुलं किंवा वृद्ध माणसं यांच्याबरोबर काम करताना काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे काही प्रश्न जाणवले का?
1: नाही, प्रश्न जाणवले म्हणजे काय व्हायचं की मुख्य म्हणजे लक्षात आलं की आपल्याला सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं, जे फक्त सायकोलॉजिस्टच करतात असं नाही.
0: हो,
1: आम्हाला सुद्धा काउन्सिलिंग कशा प्रकारे करता का, त्या आईला कुठेतरी गिल्टी वाटत असतं. मग आता मी आणि तिला असं वाटतं की मी ह्याच्यासाठी सतत सगळा वेळ द्यावा, म्हणजे तुम्हाला ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या घरातलं बघू, ते आमच्या लक्षात आलं. ते म्हणायचे की तुम्ही म्हणाला 3 व्यायाम करून घ्या, पण नाही जमत. आमच्याही लक्षात आलं, त्याच्यातनं आम्ही शिकलो की बाई घरातल्या घरातली सगळी कामं करायची शिवाय. म्हणजे आम्ही आमचा तो पॅटर्न बदलला पूर्णपणे, आणि त्यांना जमेल त्या प्रकारातच त्यांना घरी घरचे व्यायाम करायला शिकवायला लागलो, किंवा त्या मुलाची काळजी कशी घ्यायची शिकवायला लागलो. आणि आणि त्याचा फायदा होतो आता. आणि आपल्याला असं वाटतं की ती मुलं किंवा ते पेरेंट कोऑपरेट करतील का, त्यांचं कोऑपरेशन पूर्णपणे असतं. वृद्धांच्या मध्ये सुद्धा त्यांना काही झालं तरी कोणावर अवलंबून राहायची इच्छा नसते, तर त्यामुळे त्यांना अशी इच्छा असते की आपण काही करू, आपल्या अपंगत्वासकट ह्या लोक जर आपल्याला शिकवायला तयार आहे तर आपण शिकणं हे महत्वाचं आहे, त्यांना पटतं.
0: बरोबर.
1: आणि पूर्णपणे आम्हाला कोऑपरेशन देतात.
0: या शिक्षणामध्ये सातत्य हे फार महत्वाचं आहे, तर ते सातत्य राहण्यासाठी तुम्हाला आणि तिकडनं त्यांनी असे दोघांनी प्रयत्न करण्याची गरज आहे ना?
1: हो, अगदी.
0: हा, आणि मग त्याच्यावरती त्याचा रिझल्टही मिळतो आणि मग तुम्हाला त्याचं खूप समाधान मिळतं.
1: आणि मला अजून एक सांगायचं की समाजामध्ये सुद्धा त्याची नितांत गरज आहे. आता इतकी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स आहेत, म्युनिसिपॅलिटीची आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी एक रिहॅबिलिटेशन युनिट असायला पाहिजे.
0: तुम्ही हा विचार फार चांगला मांडलात की प्रत्येक प्रायव्हेट आणि मोठ्या हॉस्पिटलला एक रिहॅबिलिटेशन सेंटर हवं, जिथे सगळे जाऊन गायडन्स घेऊ शकतात आणि ट्रीटमेंट घेऊ शकतात. फार मोठा विचार मांडला.
1: हा, पहिला युनिट मी पाहिलं होतं तर TDS सेंटरमध्ये डॉक्टर AN पंडित यांनी पिडियाट्रिक्स साठी काढलेलं होतं, आणि तिथे पण मी 5 काम केलेलं होतं. आणि नंतर हळूहळू आता सुरुवात झालेलीच आहे, पण ही जी मोठी आपले कॉलेजेस आहेत आणि त्याच्या बरोबर ही हॉस्पिटल्स आहेत, इथे सुद्धा सगळे रिहॅबिलिटेशन सेंटर पाहिजेच आहेत. तसं एक युनिट असणं
0: हे
1: फार महत्वाचं आहे. हा एक मुद्दा. आता हे झालं हॉस्पिटल्स आणि ह्याच्याबद्दलचं बरोबर, पण समाजामध्ये ज्या इतर गोष्टी आपल्याला, आता कोणाला शॉपिंगला जायचंय, कोणाला प्रवास करायचा आहे, तर अशांसाठी ट्रेन्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या बस स्टँडवरती अपंगांसाठी आता हळूहळू सुरुवात झाली, त्याची जाणीव झालेली आहे, पण ते जास्त जोराने सुरू व्हावं. आणि प्रत्येक ते तर सोडा, आपण साध्या सोसायटीमध्ये गेलो, राहतो त्या सोसायटीमध्ये, तर तिथे सुद्धा एक पायरी जरी असली तरी त्याला धरायला पाहिजे शेजारी बार पाहिजेच.
0: बरोबर.
1: नाही तर अगदी तरुण माणसाकडे जरी काठ्या असल्या दोन, तर त्याला काय ते उड्या मारून करता येत नाही त्या दोन पायऱ्या सुद्धा.
0: खरंय खरंय.
1: आपण विचार करायला पाहिजे.
0: आणि आता इतक्या नवीन गृहरचना होत आहेत, त्यासाठी हा विचार फार महत्वाचा आहे की एखादा वृद्ध, एखादा अपंग जरी आपल्या सोसायटीत आला तरी त्याला नीटपणे चढता यावं, उतरता यावं, या दृष्टिकोनातनं सोय केली पाहिजे.
1: आणि त्याच्याशिवाय अजून एक सांगते, म्हणजे दुकानात वेगवेगळ्या,
0: होय,
1: तिथं पण सोयी नसतात. तिथे 2-4 पायऱ्या असतात, ते उंच पायऱ्या असतात, त्याला धरायला काही नसतं बाजूला.
0: हो,
1: असं चालणार नाही. किंवा त्या मोठ्या मोठ्या मॉल्स मध्ये सुद्धा तिकडे त्यांनी व्हीलचेअरची प्रोव्हिजन करायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: अगदी काही वृद्धांना खरेदी करायला यायचं असतं, पण आणि ती इलेक्ट्रिकल व्हीलचेअर पण आता अगदी आरामात मिळतात.
0: होय,
1: तुम्ही ते स्वतः जाऊन खरेदी करून येऊ शकतात. त्याच्यासाठी वाटल्यास त्यांनी काही चार्जेस ठेवावे, पण ह्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या.
0: आता हळूहळू उपलब्ध होतील आणि तुमच्या ह्या बोलण्यामुळे नक्कीच तो अवेअरनेस समाजामध्ये तयार होईल, म्हणून तुमच्या मुलाखतीचं फार महत्व वाटलं. उमाते यास तुम्ही आलात आणि आपण इथे बोललो एकत्र बसून, फार छान वाटलं. आणि असंच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
1: आणि मला पण आपले आभार मानावेसे वाटतात की हे जे काही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद.
0: कारण खूप तुमच्याकडे सांगण्यासारखं आहे, तुमचं कार्यही खूप मोठं आहे, तरी तुम्ही ते थोडक्यात खरंच खूप सुंदर रीतीने मांडलं आणि खूप चांगला संदेश दिलात की समाजामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजेत आणि अपंगांची सोय त्यामुळे झाली पाहिजे. मी आहे सुषमा दाते, आज पुण्यातील अथश्रीमध्ये उमाताई परांजपे यांची मुलाखत घेतली. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते पुण्याच्या डॉक्टर शारदा बापट यांच्याबद्दल. आता तुम्ही म्हणाल की असं काय विशेष आहे की त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगताय, तर आपण ऐकल्यानंतर माझ्या या बोलण्यामध्ये काय विशेष आहे ते आपल्या नक्कीच लक्षात येईल. तर मंडळी, झालं असं की यूट्यूबवरती वेद या सदरामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी डॉक्टर शारदा बापट यांची घेतलेली मुलाखत मी सहज उत्सुकता म्हणून पाहिली आणि काय सांगू, अक्षरशः भारावून गेलो. झपाटले पण ते जाणते पण असं या मुलाखतीचं नाव होतं. डॉक्टर शारदा बापट यांचं बोलणं ऐकलं आणि आठवण आली एखाद्या पूर्ण उमललेल्या गुलाबाच्या फुलाची किंवा कमळाची. जेव्हा ही फुलं पूर्ण उमललेली असतात ना, तेव्हा पाकळी पाकळी फुलून येते. ते फूल आपल्याला सुंदर दिसतं कारण ते आपल्या पूर्ण ताकदीनं नजाकतीनं फुलून आलेलं असतं. म्हणूनच त्याचं सौंदर्य आपल्या मनाला भुरळ घालतं. डॉक्टर शारदा यांचं व्यक्तिमत्वसुद्धा मला असंच भासलं. एखादी व्यक्ती एकाच जन्मात इतक्या विविध गोष्टी करू शकते यावर खरं तर विश्वासच बसत नाही. म्हणून तर एकाच या जन्मी जणू असं या आजच्या कार्यक्रमाचं नाव मी घेतलं आहे. अनेक क्षेत्रात ज्यांनी अनोखं कार्य केलं अशा लोकांच्या मुलाखती डॉक्टर नाडकर्णी हे या सदरातून घेत असतात आणि त्यांना आपल्या समोर आणतात. डॉक्टर नाडकर्णी हे या मुलाखतीमध्ये डॉक्टर शारदाताईंना विचारत होते की शिक्षण म्हणजे स्वतःच्या अज्ञानाची टप्प्याटप्प्यानं विकसित होणारी जाणीव असं आपल्याला का वाटतं. मंडळी, ही खरं तर शिक्षणाची आगळी वेगळी आणि सुंदर व्याख्या डॉक्टर शारदा बापट यांनीच केलेली. उत्तरादाखल त्या म्हणाल्या, आपण जेवढं अधिक शिकत जातो तेवढं तेवढं आपल्याला किती कमी ज्ञान आहे हे कळत जातं. म्हणजेच आपल्या अज्ञानाची जाणीव आपल्याला होते. हे अफाट विश्व, त्यात एक छोटासा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. त्या पृथ्वीवरचा एक जीव म्हणजे आपण मानव. तरी केवढा अभिमान असतो आपल्याला. लांब कशाला जायचं? वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना मला आपल्या शरीरातल्याच अफाट विश्वाचं दर्शन झालं. आपलं शरीर हे लाखो पेशीने बनलेलं एक अद्भुत आश्चर्य आहे. या सगळ्या पेशी एकमेकांच्या सहकार्यानं काम करतात. एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटीच. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. प्रदूषण, चुकीचा आहारविहार यामुळं कितीतरी आजारांची निर्मिती होते. त्यात सुधारणा केली तर अनेक आजार आपण टाळू शकतो. आपल्या आहार विहार विचारात बदल केल्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते असं त्या म्हणतात. मंडळी, शारदा बापट या नावापासून सुरू झालेला आणि डॉक्टर शारदा बापट या नावापर्यंत झालेला हा प्रवास अतिशय रंजक आणि रोमांचक आहे. अर्थात त्यांचा प्रवास अविरत सुरूच असतो, तो थांबलेला नाही, संपलेला नाही. हा प्रवास त्यांच्या जिद्दीची आणि सतत नवनवीन शिकण्याची साक्ष आपल्याला देत असतो.
बी एला इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झालेल्या शारदाताईने सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हा कोर्स केला. नंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेसशी संबंधित व्यवसायात भागीदार म्हणून पदार्पण केलं. हे काम करत असताना त्यांनी डबल एंट्री अकाउंटिंगचं ज्ञान प्राप्त केलं आणि याच दरम्यान त्यांचं नरेंद्र बापट यांच्याशी लग्न झालं आणि लवकरच त्या आईसुद्धा झाल्या. याच दरम्यान त्यांनी LLB सुद्धा शिक्षण घेतलं आणि कायद्याची पदवी प्राप्त केली. डॉक्टर शारदा यांच्या आई त्या आठवीत असल्यापासून, म्हणजे डॉक्टर शारदा आठवीत असल्यापासून सतत आजारी असायच्या. त्यांच्या आरोग्यासंदर्भात खूप तक्रारी होत्या. डॉक्टर शारदा या आईच्या आजारासंबंधी दिल्या जाणाऱ्या औषधासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहायच्या. अर्थात निरनिराळी पुस्तकं वाचून, कारण त्यावेळी आजच्यासारखी इंटरनेटची सुविधा नव्हती, त्यामुळं ही माहिती मिळवणं अतिशय जिकिरीचं होतं आणि ती समजणं त्यापेक्षाही कठीण. खरं तर त्यासाठी डॉक्टर होण्याचीच आवश्यकता होती. डॉक्टर शारदा यांच्या अमेरिकेतील एका मैत्रिणीचा इंजिनियर असलेला नवरा नंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला होता हे उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर होतं. मग आपणही असे डॉक्टर का होऊ नये या विचारानं त्यांच्या मनाचा ताबा घेतला आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाठपुरावा करायला सुरुवातही केली. पण मंडळी, सुरुवातीला त्यांच्या पदरी निराशा पडली. सुरुवातीला तर लोकांनी त्यांना वेड्यातच काढलं. त्यांचं 12वी आर्ट्सचं शिक्षण झालं होतं. वैद्यकीय शिक्षणासाठी 12वी विज्ञान पास होण्याची आवश्यकता होती. एकदा 12वी झाल्यावर पुन्हा 12वीच्या परीक्षेला बसता येणार नाही असं त्यांना सांगितलं गेलं. HSC बोर्डात बराच पाठपुरावा केल्यानंतर त्यांना या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मिळालं. त्यासाठी त्यांनी जिथून 12वी आर्ट्स केलं होतं त्या कॉलेजचं ना हरकत प्रमाणपत्र आणावं लागलं. मगच दुसरीकडे 12वी सायन्सला प्रवेश मिळाला. मंडळी, त्यावेळी त्यांचं वय होतं 35 वर्ष. आता शारदाताईंनी वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून नियमितपणे 12वीचं शिक्षण घेतलं. आपल्यापेक्षा लहान वयाच्या विद्यार्थिनींमध्ये त्या बसल्या आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे शिक्षण त्यांनी घेतलं हे विशेष. परीक्षा जवळ आली त्यावेळेलाच एक दुःखद घटना घडली. त्यांच्या आईचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या मनावर आईच्या निधनाचा फार मोठा आघात झाला. पण अशावेळी त्यांचे पती नरेंद्र यांनी त्यांना धीर दिला आणि वर्षभर अभ्यास केलाच आहेस तर 12वीची परीक्षा दे असा सल्ला दिला. मंडळी, तशाही मनस्थितीमध्ये त्या परीक्षेला बसल्या. तरी देखील परीक्षेमध्ये त्यांना 75% गुण मिळाले. पुण्यातच वाडिया कॉलेजला नुकतीच वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात होणार होती. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच होती. सुरुवातीला त्यांना या शिक्षणापासून परावृत्त करण्याचा देखील प्रयत्न झाला. त्यांना सांगितलं गेलं की अभ्यासक्रम अतिशय कठीण आहे, खूप अभ्यास असतो, नियमित विद्यार्थ्यांनासुद्धा करणं अवघड जातं, पण कोणतीही गोष्ट त्यांना विचलित करू शकली नाही कारण त्यांचा निर्धार पक्का होता. मंडळी, पुण्याच्या डॉक्टर शारदा बापट यांच्या या अथक जिद्दीचा प्रवास आणखी पुढच्या भागामध्ये मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आज आपण इथं थांबूया.
मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.